0: आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँक.
1: नामाचं मुखी फुलून येणं हा एक मधुर परिणाम आहे. नाम घेणं नाहीच ते, नाम येणं आहे. देठातून सुगंधी कळी बाहेर यावी तसं विटेवर उभा असलेला उरीचा मूर्तिमंत भाव अनुभवणं हा न्याराच उत्सव. हा उत्सव बहरतो तोही नामानच. अंतरीचा उमाळा, अंतरीचा जिव्हाळा हवा त्यासाठी. जिव्हाळा केवळ भक्ताचा नाही, विठ्ठलाचाही. असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा नाम उच्चाराचं पाठांतर होत नाही, होतो तो जीवन उद्धाराचा मंत्र, प्रेमाचा जिव्हाळा.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 7 ऑक्टोबर.
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्याग हे यज्ञाचं खरं मर्म आहे. सदाचरणानं राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो, कारण खऱ्या समाधानानं पोट भरलं की अन्नही कमी लागतं. मी हे वारंवार सांगतो, कारण सदाचरणाचं, नीतीधर्माचं आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे. पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही. त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही. परस्त्री माते समान माना, परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका, आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा. या 3 गोष्टींना फार सांभाळा. परमार्थाची इमारत या 3 गोष्टींवर उभी करायची आहे. नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही, त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही. राम करता ही भावना ठेवून नामात राहणं म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहणं. व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावानं शरण जा. देवाला शरण जाताना सगळं विसरून जा. समजा एखादा माणूस नाटकात राजाचं काम करतोय आणि नाटक संपल्यावर सुद्धा तो घरी येऊन जर राजासारखं वागायला लागला तर त्याचा सगळा व्यवहार बिघडून जाईल. त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त आहे, मी विद्वान आहे, पैसेवाला आहे ही सगळी नाती विसरून गेलं पाहिजे. कर्माचं फळ आपल्या हातचं नाही म्हणून त्याची काळजी करू नये हे समजलं तरी काळजी न करणं हे देखील आपल्या हातचं नाही आहे आणि म्हणूनच आपण काळजी करतो. यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा. कर्म करणं यात विशेष नाही. आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही. कर्म करा असं गीतेतही सांगितलेलं आहेच, परंतु कर्म केल्यानं पाहिजे ते फळ आपल्याला मिळतंच असं नाही आहे. म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय काय होतं ते पहा. तेच निष्काम कर्म, भगवंताच्या इच्छेनं सगळं घडतं आहे ही भावना ठेवून आपलं कर्तव्य करणं हे सगळं गीतेचं सार आहे. जो समजून त्याग करेल त्याचा फायदा होईल, नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्याजवळसुद्धा आहेत. भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आईबापाला सोडतो असा त्याग करतो. हे काय कामाचं? त्याग हे यज्ञाचं खरं मर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येतं ते टाकणं म्हणजे यज्ञ करणं आहे. या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी, कोणत्याच गोष्टीबद्दल हवं किंवा नको असं न वाटणं हेच वासनांची आहुती दिल्याचं लक्षण आहे. जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली. जानके जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 21, दशक 2, समास 6, भक्तियोग, भक्तीचे वर्णन. संध्येसाठी मठ आणि तळघरे बांधणे, नदीच्या तीरावर पायऱ्या बांधणे, दीपमाळा बांधणे, देवाच्या मंदिरावर कळस चढवणे हा सत्वगुण. देवाच्या द्वारे भांडारगृह भोजनालय बांधले जाते तो सत्वगुण. नाना देवांच्या स्थानी नंदादीप लावणे, देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे हा सत्वगुण. मृदंग टाळ दमामे नगारे इत्यादी नाना वाद्यांचा गजर करणे, सुस्वर कल्लोळ करणे हा सत्वगुण. देवळासाठी नाना सामुग्री अर्पण करणे, हरिभजन करणे हा सत्वगुण. छत्रे आणि आसने, पालखी, दिंड्या, पताका, निशाणे, चामरे, अबदागिरी यांचा वापर म्हणजे सत्वगुण. वृंदावने, तुलसीवने, रांगोळ्या, सडा, संमार्जन प्रेमाने करणे म्हणजे सत्वगुण होय. नाना पूजेची उपकरणे घासून स्वच्छ करणे, मंडप घालणे, आसने देवास अर्पण करणे हा सत्वगुण. देवासाठी खाद्य, नाना प्रकारचे नैवेद्य, फळे अर्पण करणे हा सत्वगुण. भक्तीच्या आवडीमुळे विविध सेवा मनापासून करणे, देवाचे दार झाडणे हा सत्वगुण. तिथी, पर्व, महोत्सव असेल तेथे काया वाचा मने सहभाग घेणे हा सत्वगुण. हरिकथेमध्ये गंध माळा बुक्का लावणे, सेवा करण्यासाठी निरंतर उभे असणे, नर अथवा नारी यथानुशक्ती विविध साहित्य देवद्वारी घेऊन उभे राहणे तर सत्वगुण. आपली कामे सोडून लगबगीने मंदिरामध्ये येणे आणि भक्तिकार्यात भाग घेणे म्हणजे सत्वगुण. मोठेपणा दूर ठेवून छोटी मोठी कामंही करतो, देवाच्या द्वारे वाट पाहतो तर सत्वगुण. देवासाठी उपोषण करतो, भोजन विडा यांचा त्याग करतो, नित्य नेमाने जप ध्यान करतो तर सत्वगुण. कठोर शब्द बोलत नाही, नेमधर्माने चालतो, योगी लोकांना आनंदित करतो तर सत्वगुण. आपला गर्व

करावं असं वाटतं, मनामध्ये ज्ञान उत्पन्न होतं सत्वगुण. आपापल्या घरी काम करीत असताना नित्य नेमाने रामाविषयी प्रीती जागृत होते. तो सत्वगुण सगळ्याचा वीट आलेला आहे. परमार्थात रस वाटतो. काही आघात झाला तरी धीर कायम राहतो. तो सत्वगुण नेहमी उदासीन, नाना भोगांमध्ये मन रमत नाही. नेहमी परमेश्वराची भक्ती आठवते. तो सत्वगुण वस्तूंमध्ये चित्त लागत नाही. मनामध्ये फक्त परमेश्वर आठवतो. ही भावना दृढ होते. तो सत्वगुण होय. लोक नावे ठेवतात तरी देवावर प्रेम करतो. मनामध्ये परमेश्वराचे विचार करतो. तो सत्वगुण अंतःकरणात स्फूर्ती निर्माण होते. स्वस्वरूपी मन लागते. मनातील संदेह नष्ट होतात. तो सत्वगुण शरीर कारणी लावावे. दृढ निश्चय अंतःकरणात निर्माण व्हावा. ही सत्वगुणाची करणी होय. शांती, क्षमा आणि दया हे उत्पन्न झाले तेथे सत्वगुण निर्माण झाला हे निश्चितपणे जाणावे. आलेले अतिथी अभ्यागत यांना जेवल्याशिवाय जाऊ देत नाही. यथानुशक्ती दान देतो. तर सत्वगुण होय. असं सत्वगुणाचं वर्णन श्री रामदास स्वामी महाराज करीत आहेत. आणि हे वर्णन पुढील देखील कथेत आपण ऐकूया.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

ఓం నమః శివాయ. శ్రీ సరస్వత్యై మహాలక్ష్మై మహాకల్యై చ నమో నమః. शिरोदेव नमस्कार. सागराला भरती आणि ओहोटी येत असते हे आपण जाणताच आता ते कोळीगीत आपण ऐकणार आहोत. या कोळीगीतामध्ये कल्पना अशी केलेली आहे की हे पौर्णिमेच्या चंद्राचं जहाज आज बंदराला आलंय, तशात होळी पुनवेचा सण आहे, आमची एकवीरा माय प्रसन्न झाल्यावर आम्हा लेकरांना कमी काय हो पडणार. भाताचे पोत्यांनी गाठली अशी दर्याचे पोटानं मासळी ढीग, भाताचे पोत्यांनी गाठली अशी दर्याचे पोटानं मासळी ढीग, अशी ही सगळी समृद्धी एकवीर आईच्या कृपेनं आम्हाला लाभलीये.

श्रोतेहो, आत्ताचं पण जयवंत कुलकर्णी, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं एक ढंगदार कोळी गीत ऐकलं. संगीत दत्ता डावलेकर यांचं होतं. आई शिवाई भवानीची कृपा झाली आणि पिढ्या पिढ्यांचं पातक सरलं, शिवनेरीला शिव अवतरलं. शिवाजी राजाची येताच चाहूल रात अशुभाची गेली र, शिवाजी राजाची येताच चाहूल रात अशुभाची गेली र, सारंगा बघर आभाळ हसल, सारंगा बघर आभाळ हसल, भगवी पहाट झाली र, भगवी पहाट झाली र, भगवी पहाट झाली र.

श्रोते हो आता आपण हे शिवशौर्य गुणगान करणारं राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं महेंद्र कपूर उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं, ज्याला स्वरसाज लाभला होता वसंत देसाई यांचा. श्रोते हो आपण जाणतात कृष्ण जन्माची अनेक गाणी आहेत. कृष्ण जन्म म्हणजेच आनंदाचा वर्षाव, चैतन्याचा झरा म्हणजेच श्रीकृष्ण होय. चैतन्याचा झरा म्हणजेच श्रीकृष्ण होय. गोकुळ नांदणं म्हणजे काय याचा अनुभव श्रीमद भागवतातल्या कृष्णलीला वाचताना आणि गाताना आपल्याला नित्य येतो. असंच हे एक गीत आहे, माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई, बालमुकुंदा मेघश्यामा करगाई गाई, बालमुकुंदा मेघश्यामा करगाई गाई. पद्मश्री ग दी माडगुळकर यांचं हे गीत सुमती टिकेकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आहे. स्वरसाज बाबूजींचा अर्थात सुधीर फडके यांचा आहे.

सर्वांचा लाडका कृष्ण सखा जेव्हा अक्रूरासोबत मथुरेला कंस भेटीला निघाला तेव्हा सगळ्या गोकुळाला खूप खूप वाईट वाटलं. सगळ्यांचं मन सैरभैर झालं, चित्तवृत्ती उदास उदास झाल्या. हेच वर्णन करणारं हे गीत आहे धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं, जगदीश खेबुडकर यांचं. वसंत देसाई यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत गायलेलं आहे जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी. मथुरेला कृष्ण निघाला कंस भेटीला, दुःख काळ जाला हो साऱ्या गोकुळा.

तो श्याम सावया श्याम सावया।

हे श्री कृष्णा, तुझं सोबत असणं म्हणजे पौर्णिमेतील हिंदोळा. हे श्री कृष्णा, तुझं सोबत असणं म्हणजे पौर्णिमेतील हिंदोळा. आणि कृष्णा, तुझं सोबत नसणं जीव घेणा उन्हाळा. कृष्णा, तुझं सोबत नसणं जीव घेणा उन्हाळा, जीव घेणा उन्हाळा. कृष्ण मथुरेला गेल्यानंतर प्रत्येक गोपीची अवस्था अत्यंत भावविभोर झाली, विरह व्यथित झाली ती अशी.

0: श्रोते हो, आताच आपण अपर्णा मयेकर अर्थात रेखा डावलेकर यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं भावगीत ऐकलं, ज्याला स्वरसाज होता श्रीनिवास खळे यांचा. बरे तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: पैसे पाठवायचेत तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आय एम पी एस सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आर जे श्रद्धा. 7:10 भारतरत्न आनंद यात्री या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमे देणदाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 9:00 अंतरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करती श्रद्धा कराळे. 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती आर जे श्रद्धा. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 12:30 प्रसारित होईल कार्यक्रम गुंजन मनातले. 1:00 आपण ऐकू शकणार आहात मोगरा फुलला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते अरुण सूर्यवंशी. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे. 3:00 आपण ऐकू शकणार आहात मैत्रकट्टा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
8: विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 7 ऑक्टोबर, आजच्या दिवशी 1905 रोजी पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्काराचा हा पहिलाच प्रयत्न होता. 1919 मध्ये महात्मा गांधी यांनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले होते. 1950 मध्ये मदर तेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेची स्थापना केली होती. 2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. आजच्याच दिवशी 1866 मध्ये प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांचा जन्म झाला होता. 1998 मध्ये महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री भाऊसाहेब वर्तक यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

नमस्कार, रसिक कसे होते हो? तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 24व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, सध्या आपण पाहत आहोत ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या काही स्त्रीपात्र प्रधान कथा. आणि याच कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये मी तुमच्याशी त्यांनी लिहिलेल्या वही आणि महामाया या दोन कथांबद्दल बोललो होतो. त्या कथा आपल्याला थोडक्यात सांगितल्या होत्या. आणि आजच्या या 24व्या भागामध्ये मी त्यांची आणखीन एक सुंदर कथा आपल्याला सांगणार आहे. या कथेचं नाव आहे स्त्रीपत्र, म्हणजे स्त्रीचं पत्र, एका स्त्रीनं लिहिलेलं पत्र. मंडळी, ही कथा सांगण्यासाठी रवींद्रनाथाने पत्राचं माध्यम वापरलं आहे. मृणाल ही या कथेची नायिका, ती अतिशय सुंदर आणि बुद्धिमान अशी तरुणी आहे. एका छोट्याशा खेड्यात वाढलेल्या आणि सामान्य कुटुंबातील मृणालचं लग्न एका मोठ्या जमीनदाराच्या मुलाशी होतं. या जमीनदार कुटुंबातील मोठी सून, म्हणजे मृणालची मोठी जाऊ, रूपानं अगदीच सामान्य आहे. तिच्या रूपाची उणीव भरून काढण्यासाठी मृणालला सून म्हणून आणलं जातं. या जमीनदारांच्या घरात स्त्रियांना फारशी प्रतिष्ठा किंवा फारशी किंमत नसते. मृणालच्या सौंदर्याचं 4 दिवस कौतुक होतं, पण एक स्त्री म्हणून तिला नंतर अपमानास्पद वागणूक दिली जाते. एक दिवस तिच्या मोठ्या जाऊबाईंची आई वारते आणि जावेची लहान बहीण बिंदू त्यांच्याकडे राहायला येते. बिंदूला तिच्या घरी तिचे चुलत भाऊ त्रास देतात म्हणून ती आपल्या या मोठ्या बहिणीकडे येते. पण तिच्या या आशा येण्यानं घरातल्या सर्वांनाच जणू मोठं संकट पडतं आणि कुठून आली ही बया म्हणून कपाळावर आठ्या पडतात. बिंदू दिसायला कुरूप असते. आता तिचाही घरात छळ सुरू होतो. तिला तर मोलकरणीपेक्षाही खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते. मंडळी, अशा वेळी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते ती मृणाल. आणि ही मृणाल तिच्यावर प्रेमही करते, तिला जीव लावते. पण एक दिवस या बिंदूचं लग्न एका ठार वेड्या माणसाशी लावून दिलं जातं. मृणाल आपले काही दागिने तिच्या अंगावर घालून तिला रवाना करते. पण तिची सासू महाभयंकर असते. बिंदू सासरच्या छळामुळं पळून येते. मग बिंदू आपल्या चुलत भावाकडे आश्रयासाठी जाते. पण तो तिची रवानगी पुन्हा सासरी करतो. बिचाऱ्या बिंदूचा काहीही दोष नसताना हे जग तिचं वैरी बनलेलं असतं. आता बिंदू पुढे एकच पर्याय असतो, तो म्हणजे आत्महत्या. ती मरणाला जवळ करते. हे सगळं पाहून मृणाल कमालीची निराश होते. आणि आता तिलासुद्धा सासरी राहावं असं वाटत नसतं, तिला मुक्त व्हायचं असतं. सासरच्या वातावरणात तिची घुसमट होते, श्वास कोंडतो आणि ती घर सोडून बाहेर पडते, ती कायमची परत न येण्यासाठी. आणि नवऱ्याला पत्र लिहिते. खरं तर तिला आपल्यासोबत बिंदूला घेऊन जायचं असतं आणि त्या कष्टदायक संसारातून तिचीही मुक्तता करायची असते. परंतु त्यापूर्वीच बिंदूनं आपल्या जीवनाचा शेवट करून घेतलेला असतो. मृणाल आता एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येते. तिच्या लग्नाला
15 वर्षे झाली आहेत, परंतु या 15 वर्षात तिनं आपल्या घरच्यांना कधीही जाब विचारला नाही. तो जाब या पत्रातून आपल्या नवऱ्याला ती विचारते आणि या पत्रात तिची भाषा अधिकाधिक धारदार होत जाते. तेच श्रीर पत्र. हे पत्र आपल्याला अंतर्मुख तर करतंच, पण त्या काळातील स्त्रियांच्या परिस्थितीवर आणि सनातन पुरुषी मानसिकतेवर कोरडे ओढतं. मृणालनं आपल्या नवऱ्याला लिहिलेल्या या पत्रातून स्त्रियांनी स्वतंत्र आणि मुक्त जीवनाचा कसा विचार करायला हवा आणि आत्मसन्मान कसा जपायला हवा हे नकळत रवींद्रनाथ आपल्यापुढं ठेवतात. या पत्रात ती शेवटी म्हणते, आज मी बाहेर आली आहे आणि बाहेर आल्यावर मला कळलं की माझ्या गौरवाला ह्याप्रती दुसरी जागा नाही. माझं दुर्लक्षित रूप ज्याच्या नजरेत भरलं तो परमेश्वर या संपूर्ण सुंदर आकाशातून मला निरखतोय. आता मधली सून संपली. ती पुढं म्हणते, तुम्हाला वाटत असेल की मी मरायला निघाली आहे, पण भिवू नका, अशी जुनी थट्टा मी तुमच्याशी करणार नाही. मीराबाई ही माझ्यासारखीच बाई माणूस होती. तिची बेडी काही कमी वजनाची नव्हती. तिला जगण्यासाठी मरावं लागलं नाही, मीराबाई गाताना म्हणाली होती. सोडून दे आई बाप, सोडून दे जे जिथं असेल ते. प्रभू, मीरा आता गुंतली, आता जे व्हायचं ते होईल. हे गुंतणं म्हणजेच जगणं. मीही जगेन, मी जगलेच. अशा या जिवंत आणि जोमदार व्यक्तिरेखा रवींद्रनाथांनी आपल्या कथांमधून सादर केल्या आहेत. या व्यक्तिरेखा वाचकांना हलवून सोडतात, अंतर्मुख करतात. मंडळी, या कथांना 100 वर्षे होऊन गेली तरी त्यांचं सौंदर्य, त्यांच्यातला सच्चेपणा आजही टवटवीत आहे. या कथेतील या स्त्रिया दुःख सोसतात, प्रसंगी मृत्यूला कवटाळतात, पण स्वाभिमान शून्य जीणं जगत नाहीत, लाचार होत नाहीत. स्त्री जातीची एक प्रतिष्ठा त्या जपतात. टागोरांच्या कथांमधून स्त्रीची प्रतिमा उजळून निघते. मी या ठिकाणी फक्त 3च कथांचा उल्लेख केला. आधीच्या भागात 2 कथा आपल्याला सांगितल्या आणि आजच्या भागामध्ये श्रीर पत्र ही तिसरी कथा. या सर्व कथां रवींद्रनाथांच्या सर्व कथांबद्दल लिहिणं पण शक्य नाही. मंडळी, रवींद्रनाथांचं व्यक्तिमत्व आणि साहित्य यांची व्याप्ती अमर्याद आहे. जो जो आपण वाचत जातो तो तो आपल्याला कळतं की आपल्याला फक्त हिमनगाच्या वर दिसणाऱ्या भागाएवढंच कळलं आहे. खूप मोठा भाग अज्ञात राहिला आहे. त्यांच्या जीवित आणि मृत, समाप्ती, शिक्षा, ऊन सावली, क्षुधित पाषाण, अतिक्रमण, पहिला नंबर, वर वधू यासारख्या कथातून अशा स्त्रीपात्रांचं दर्शन आपल्याला घडतं. मंडळी, आपण सगळ्यांनी त्या मुळातूनच वाचाव्यात अशा आहेत. रवींद्रनाथांच्या 21 कथांचं भाषांतर मामा वरेरकर यांनी 21 या नावानं केलं आहे. मृणालिनी गडकरी यांनीसुद्धा त्यांच्या काही कथा पोस्टमास्टर आणि इतर कथा या नावानं अनुवादित केल्या आहेत. मंडळी, रवींद्रनाथांच्या कथांबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल पुढच्या भागामध्ये आणखी आपण बोलूया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुम

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
3: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
4: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
3: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
4: आणि पेशचे दर्जेदार मार्गदर्शन
3: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
4: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेशची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
3: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कृषी संदेश।
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेत तिथं शेततळ या नवीन संकल्पनेसह आपण आज आपण तंत्रज्ञानामध्ये उतरलो आहोत। आज आपण शेततळ्यासाठी अस्तरीकरण आणि त्याचे अस्तरीकरण करताना घ्यावीची काळजी याविषयी थोडासा उहापोह करणार आहोत। शेततळ्यातील पाण्याची बाष्पीभवनाद्वारे होण्याची घट आणि पाणी जमिनीत झिरपून होणारी घट ही कमी करण्याकरता शेततळ्यास अस्तरीकरण करणं अत्यंत गरजेचं असतं। परंतु हे अस्तरीकरण जे करतो आपण, हे करत असताना काही काळजी घ्यावी लागते, त्या अनुषंगानं आपण विचार करणं गरजेचं आहे। आज राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेततळी झालेली आहेत। या शेततळ्याचा वापर आपण पिकांना संरक्षित ओलीत करण्याकरता करू शकतो। त्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात फायदे आहेत, ते आता असं वेगळं सांगण्याची गरज नाही। परंतु जर अस्तरीकरण केलं तर त्याच्यामुळं बाष्पीभवन जे होणार आहे पाण्याचं ते कमी होईल, पाणी जमिनीत झिरपून होणारी जी ते पाण्याची घट आहे तीसुद्धा कमी होईल। मग ही अस्तरीकरण जे आहे त्याच्यासाठी आपण एक तर प्लॅस्टिक फिल्मचा वापर करतो, आणि ही प्लॅस्टिक फिल्म वापरताना जी वापरायची आहे तिची जाडी साधारणतः 300 ते 500 GSM या स्टँडर्डची असली पाहिजे। अस्तरीकरण करत असताना शेततळ्याचं जे आपण खोदकाम पूर्ण झालं की त्याच्या चारी बाजूनं आणि तळाचा पृष्ठभाग आपण सर्वप्रथम साफ करून घ्यायला पाहिजे। कुठेही लहान मोठे दगड खडे त्याच्यामध्ये राहणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे। त्याच्यामुळं काय होईल की जे अस्तरीकरण करणार आहोत आपण प्लॅस्टिक फिल्मचं, तर त्याच्या त्या प्लॅस्टिक फिल्मला कोणत्याही प्रकारचं नुकसान पुढे भविष्यात होणार नाही। शेततळ्याच्या चारी बाजूनं जे आहे आणि तळाशी पृष्ठभागावरील खुलकट जागा मातीनं भरून घ्यायला पाहिजे। शेततळ्याचा तळाचा जो पृष्ठभाग सपाट करून घेतला तर अस्तरीकरण जे आहे ते एका लेवलमध्ये किंवा मग एका पातळीमध्ये व्यवस्थित होतं आणि कुठेही उंचवटे त्याच्यात राहत नाही। शेततळ्याच्या बाजूला योग्य उतार आपण दिला पाहिजे। शेततळ्याच्या माथ्याकडील काठापासून चारी बाजूनं 1 मीटर अंतर सोडून 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट अशा आकाराचा सर खोदून आपण घेतला पाहिजे। शेततळ्याच्या तळाशी तसेच चारी बाजूनं प्लॅस्टिक फिल्म योग्य पद्धतीने पसरवली पाहिजे। हे सगळं केल्यानंतर शेततळ्याच्या माथ्याकडील काठाच्या भोवती खोदलेल्या चरामध्ये चारी बाजूनं प्लॅस्टिक फिल्मचे काठ पसरून त्यावर माती टाकून चर बुजून घ्यायला पाहिजे। शेततळ्यातील पृष्ठभागावरील प्लॅस्टिक फिल्मवर चाळलेल्या मऊ मातीचा 5 सेंटीमीटर इतका थर जो आहे तो दिला पाहिजे, जेणेकरून प्लॅस्टिक फिल्म शेततळ्याच्या चारी बाजूनं आणि तळाकडील जो भाग आहे त्या तळाकडील भागास पृष्ठभागास घट्ट चिटकून राहील। 2 प्लॅस्टिक फिल्मचे तुकडे जोडताना त्याच्या ज्या कडा आहेत त्या एकमेकावर ठेवून जोड दिला पाहिजे व्यवस्थित। त्याच्यामुळे काय होईल की पाण्याला मोकळी वाट मिळणार नाही आणि प्लॅस्टिक फिल्म पसरल्यानंतर तळ्यात जनावराला जाऊ द्यायला नाही पाहिजे। तसं जर आपण जनावराला जाऊ दिलं प्लॅस्टिक फिल्म पसरल्यानंतर तर फिल्मला कोणतीही इजा होऊ शकते किंवा ते फाटू शकतं आणि मग त्याचा खरा जो आपल्याला उद्देश आहे तो सफल होत नाही। म्हणून जास्तीत जास्त काळजी या अस्तरीकरण झाल्याच्या नंतर आपण घ्यायला पाहिजे। ह्या काही सर्वसाधारण बाबी आहेत की ज्या शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी आपण काळजी म्हणून पाळल्या पाहिजे। पण याच्यासाठी लागणारं जे तांत्रिक मार्गदर्शन आहे, विस्तृत मार्गदर्शन, याकरता कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र येथील कृषी अभियांत्रिकीचे जे तज्ज्ञ आहेत, विशेषतः मृद व जलसंधारण अभियांत्रिकी तज्ज्ञ यांच्याशी संपर्क करून त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखालीच आपण शेततळ्याचं अस्तरीकरण करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं फायदा होतो। नमस्कार।
2: कृषी संदेश।

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अनावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अनावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
3: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
4: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
3: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
4: आणि पेशचे दर्जेदार मार्गदर्शन
3: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
4: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेशची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
3: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
10: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। तुम्हा सर्वांचं चिंतन या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। दर बुधवारी चिंतन या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रोफेसर नेहा जावळे या आपल्याशी गप्पा मारायला येणार आहेत। मानसशास्त्रीय दृष्ट्या सविस्तर असं विवेचन आपल्याला या कार्यक्रमातून ऐकता येणार आहे। तेव्हा ऐकूया प्रोफेसर नेहा जावळे यांच्या आवाजात चिंतन हा कार्यक्रम।
11: नमस्कार, मी नेहा जावळे। चिंतन या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा विषय आहे शांततेचा आवाज, गोंधळातही मन स्थिर कसं ठेवायचं। माणूस जन्माला आला की त्या क्षणापासून तो आवाजाने वेढलेला असतो। पहिला रडण्याचा आवाज, मग आईचा साथ, मग शाळेचा गजर, बाजारातील गोंगाट, रस्त्यावरील हॉर्न, मोबाईलचा रिंगटोन, आवाज आवाज आणि अजून फक्त आवाजच आवाज। पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट हळूहळू हरवत चालली आहे, ती म्हणजे शांतता। शांतता म्हणजे मनात निर्माण होणारी एक गुढ समतोल अवस्था, जिथे विचार थांबत नाही पण त्यांचा गोंधळ मात्र कमी होतो। जिथे आपण जगाशी लढत नाही पण जग समजून घेऊ लागतो। आज आपलं जग गतिमान झालंय। आपण सकाळी डोळे उघडताच फोन पाहतो, मेसेज, नोटिफिकेशन, बातम्या, व्हिडिओज। आपल्या मनाला एक सेकंदही निवांत राहण्याची संधी नसते आणि त्यामुळेच मन आपलं थकतं। थकलेलं शरीर झोपून बरे होतं पण थकलेलं मन शांततेशिवाय बरं होत नाही। आपण म्हणतो मला थोडा शांत वेळ हवा आहे, पण तो शांत वेळ म्हणजे नक्की काय? फक्त काही मिनिटं गप्प बसणं कि मनाचा गोंधळ थांबवणं। शांततेचं खऱ्या अर्थानं अस्तित्व तेव्हाच जाणवतं जेव्हा आपण स्वतःकडे बघतो, मनातील विचार, भीती, अपेक्षा, आठवणी सगळं पाहतो आणि तरीही स्थिर राहतो। कधी तुम्ही पावसाच्या सरीत ओल्या जमिनीचा वास घेतलाय का? किंवा झाडांच्या पानावर बसलेल्या थेंबांकडे शांतपणे पाहिलंय का? त्या क्षणी काही विचार नसतात, काही योजनाही नसतात, फक्त असणं असतं। तीच तर खरी शांतता आहे। शांतता म्हणजे रिकामेपणा नाही, शांतता म्हणजे पूर्णपणे उपस्थित असणं। आपण अनेकदा शांतता शोधायला दूर जातो, हिल स्टेशनला, मंदिरात, समुद्रकिनारी, पण तिथे पोहोचल्यानंतर काही वेळाने पुन्हा मनात गोंधळ सुरू होतो। कारण शांतता बाहेर नसते, ती आतच असते। बाहेरच्या शांततेचा अनुभव घेत आपण आपल्या शांततेचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो। तो दरवाजा उघडण्यासाठी लागतो थोडा वेळ, धैर्य आणि थोडी प्रामाणिकता। एका संताने म्हटलंय, शांतता म्हणजे देवाशी झालेलं गुप्त संभाषण। या वाक्याचा अर्थ किती खोल आहे बरं। जेव्हा आपण शांत होतो तेव्हा आपल्या अंतर्यामी काहीतरी बोलतं, आपल्याला मार्ग दाखवतं। ते कोण असतं? तो आपल्या अंतरात्माच असतो। पण आपण दिवसभर इतक्या गोंगाटात जगतो कि त्या अंतरात्म्याचा आवाजच आपल्याला ऐकू येत नाही। तो आवाज खूप मंद असतो, अगदी बासरीसारखा। त्याला ऐकायचं असेल तर मनाचा रेडिओ नीट ट्यून करावा लागतो। कधी आपण रागात, चिडचिडीत किंवा दुःखात बुडालेलो असतो तेव्हा एक क्षण थांबून विचार करा, मी आता कशासाठी अस्वस्थ आहे? बहुतेक वेळा आपल्याला उत्तर मिळतं, कारण गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत। पण जेव्हा आपण जगाला तसंच स्वीकारतो, लोक, घटना, चुका सगळं जसंच्या तसं, तेव्हा मन शांत होतं। शांतता ही काही न होण्यात नाही तर जसं आहे तसं मानण्यात आहे। प्राचीन काळी योद्धे युद्धात उतरण्यापूर्वी ध्यान करायचे, कारण त्यांना माहित होतं बाहेरचं युद्ध जिंकायचं असेल तर आतलं युद्ध जिंकणं गरजेचं आहे। आपले आयुष्य एक युद्धच आहे। चिंता, जबाबदाऱ्या, नातेसंबंध, स्पर्धा या सगळ्यात टिकून राहायचं असेल तर मन स्थिर असावं लागतं। स्थिर मन म्हणजे निश्चलमन नव्हे, ते म्हणजे प्रत्येक बदलाला प्रतिसाद देणार पण विचलित न होणार मन. जसं समुद्रावर वारा वाहतो, लाटा उठतात पण खोलात पाणी शांत असतं, तसंच आपल्या मनाचं व्हावं. डोळे बंद करून एकदा विचार करा आणि फक्त श्वासावर लक्ष ठेवा. विचारातील जाऊ द्या, थांबायचा प्रयत्न करू नका. थोड्या दिवसांनी तुम्हाला जाणवेल विचार थांबले नाहीत पण त्यांचा गोंधळात रूपांतर झालं आणि गोंधळामध्ये एक नवा आवाज ऐकू येतो, तो म्हणजे शांततेचा आवाज. एका छोट्या कथेचा उल्लेख करते. एका विद्यार्थ्याने आपल्या गुरुला विचारलं, गुरुजी मला शांती कशी मिळेल? गुरुने त्याला सांगितलं, दररोज एका शांत तलावाजवळ जा आणि पाण्यात बघ. विद्यार्थी गेला पण पाण्यात त्याचं प्रतिबिंब हलत होतं. तो म्हणाला, गुरुजी पाणी हलतंय, मला माझं प्रतिबिंब दिसत नाहीये. गुरुने हसून सांगितलं, बाळा जेव्हा तू शांत बसशील तेव्हा पाणीही शांत होईल आणि तेव्हाच तुला स्वतःचं प्रतिबिंबही दिसेल. आपलं मनही त्या तलावासारखं आहे. जोपर्यंत आपण अस्वस्थ आहोत तोपर्यंत काहीच स्पष्ट दिसत नाही, पण एकदा का मन शांत झालं की सगळं स्पष्ट दिसतं. दिशा, उत्तर आणि अर्थ. शांतता म्हणजे काहीतरी करायचं नसतं तर थांबायचं असतं. थांबणं म्हणजे हार नव्हे तर स्वतःकडे परत येणं. आपण आयुष्यभर धावत असतो पुढे पुढे आणि अजून पुढे, पण खरा प्रवास आपल्या आतच असतो. तो प्रवास शांततेशिवाय शक्य नाही. म्हणूनच आजपासून दररोज काहीतरी क्षण स्वतःसाठी राखा. थांबा, खोल श्वास घ्या, काही क्षण फक्त स्वतःसाठी जगा. गोंधळात शांतता शोधण्याची कला आत्मसात केली तर आयुष्याचा प्रत्येक दिवस चिंतन बनेल आणि मग तुम्हाला जाणवेल जगातला सगळ्यात गोड आवाज म्हणजे शांततेचा आवाज. धन्यवाद.
10: रसिका हो, आत्ता आपण ऐकला चिंतन हा कार्यक्रम प्रोफेसर नेहा जावळे यांच्या आवाजात. आता पुढचं आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
12: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
13: बजेटचं काय?
12: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
14: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
15: अटी व शर्ती लागू.
16: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. हे गीत आहे मजबूर या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत घरद्वार या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, चंद्राणी मुखर्जी आणि पौर्णिमा यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, हमारे तुम्हारे या चित्रपटामधलं. योगेश यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. हिमालय से उचा या चित्रपटामधलं गीत, इंदिवर यांचं गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि आता हे गीत आहे वैभव या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात जीने नहीं दुंगा या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात गुलशन बावरा यांचं गीत झुटा कही का या चित्रपटामधलं. संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: उदित नारायण आणि विभा शर्मा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. इश्क या चित्रपटामधलं हे गीत आहे. जावेद अख्तर यांचं, संगीतकार अन्नू मलिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
3: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे।
3: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेशचे दर्जेदार मार्गदर्शन
3: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल। JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल।
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेशची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत।
3: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425।
4: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ, सुरुवातीचे क्षण मोलाचे, या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत। त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे, तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी। त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे। चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ, सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काही. आपला पासपोर्ट तयार ठेवावा. आपल्या जीवनात परदेश वारीची संधी कधीही येऊ शकते तेव्हा आपल्याला पासपोर्टची आठवण येते. पासपोर्ट तात्काळ मिळवण्याची सुविधा असते, त्याला जादा पैसे मोजावे लागतात. कागदपत्रांची पूर्तता नसेल तर तात्काळ मिळण्यासही अडचणी येतात. पासपोर्ट बनवणे आता सोपे झाले. ऑनलाईन पोर्टलवरून तुम्ही स्वतःचा अर्ज करू शकतात. नाही जमले तर सायबर कॅफेवाले माहिती भरून देतात. तुम्हाला रहिवासी पुरावा, वयाचा पुरावा, लाईट बिल इत्यादी कागदपत्र लागतात. महिलेचा विवाह झालेला असेल तर लग्नाचे प्रमाणपत्र लागते. तुम्हाला मिळालेल्या तारखेला मूळ कागदपत्रे ऑनलाईन प्रिंट घेऊन तुम्हाला जावे लागते. त्यानंतर तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनकडून व्हेरिफिकेशन होते, आयुक्त कार्यालयात पडताळणी होते, नंतर घरपोच पासपोर्ट येतो. सुलभ प्रणाली. तुम्ही आज पासपोर्ट काढून ठेवला तर 10 वर्ष मुदत असते. तुमचा आणि तुमच्या कुटुंबियांचे सदस्यांचे पासपोर्ट काढून ठेवा. तुम्हाला कधीही

0: देशवारीची संधी मिळू शकते वेळेवर या गोष्टी होत नाही, त्यासाठी पासपोर्ट बनवून ठेवलेला कधी चांगला. धन्यवाद.
1: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: सोनू निगम आणि सुनिधी चव्हाण यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आता ऐकूयात. फना या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: कार्यक्रमात आता ऐकूया गॅम्बलर या चित्रपटामधलं नीरज यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सचिन देववर्मन यांचं.

0: खरेदी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे SH बिहारी यांचं, संगीत दिलं आहे N दत्ता यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकूया मैं सुंदर हूँ या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.
2: तुझे दिल की बात बता दूं, नहीं नहीं नहीं नहीं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
4: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला म्हणजे माझी सुटका झाली.
5: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. जीत या चित्रपटामधला आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर्ती.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वाणी जयराम यांच्या आवाजात मीरा या चित्रपटामधलं. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे पंडित रविशंकर यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात हकीकत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात होली आई रे या चित्रपटामधलं गीत. महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत आहे इंदिवर यांचं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: ऐकूया शंकर महादेवन, अलका याज्ञिक आणि सुखविंदर सिंग यांच्या स्वरामध्ये समीर यांची गीतरचना. चित्रपट आहे इतिहास. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या. श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं गीत सख्या सजना या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे राम कदम यांचं।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जानकी या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: कार्यक्रमात हे भक्तिगीत आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचा, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे साधी माणसं या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. कवी योगेश यांचं संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पाठलाग या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: नमस्कार रसिकहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 7 ऑक्टोबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी प्रथमा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या बातमीपत्राकडे. अफगाणिस्तानने ईशान्येकडील बदक्षान प्रांतात वाखान कॉरिडोरच्या माध्यमातून चीनच्या शिंगजियांग भागाला जोडणाऱ्या 121 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून त्याचे उद्घाटन केले आहे. सुमारे $55 लाख खर्च करून 2 वर्षात तयार झालेला हा कच्चा रस्ता दोन्ही देशांमधील थेट पहिला जमिनीवरील संपर्क मार्ग ठरला आहे. वास्तविक पाहता तालिबान सरकार नैसर्गिक संस्थानांसाठी आणि सोन्याच्या खणींसाठी चीन बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच निर्माण करू इच्छिते. यामुळे अफगाणिस्तानची इतर देशांवरील परकीय व्यापारी अवलंबित्व बऱ्याच अंशी कमी होईल. गेल्या वर्षी नवी दिल्लीत अफगाणिस्तानने परराष्ट्रमंत्री आमिर खान मुक्ताकी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गिलगिट बाल्टिस्तानवरील दाव्याचा पुनरुच्चार केला होता. प्राचीन सिल्करूटचा राहिला आहे भाग वाखान. ऐतिहासिकदृष्ट्या चीनमध्ये आशिया आणि दक्षिण आशियाला जोडणाऱ्या सिल्करूटचा भाग राहिला आहे. असे मानले जाते की सिकंदर आणि मार्कोपोलो यांच्यासारखी ऐतिहासिक व्यक्तिमत्वेही याच मार्गाने गेली होती. आता वळूया पुढील बातमीकडे. राज्यात 10% पाणी कपात, महाजन यांचे निर्देश. 16 तारखेपासून अंमलबजावणी. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात कमी पाऊस झाल्याने आणि त्यामुळे जलसाठा मर्यादित राहिल्याने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी येत्या 16 तारखेपासून सर्व नागरी स्थानिक राज्य संस्थांमध्ये किमान 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. August 2027 अखेरपर्यंत पाण्याचा धरणीहाय व वापरनिहाय नियोजनाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासू नये यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याने या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यास बजावण्यात आले आहे. राज्यातील 65 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पुढील वर्षापर्यंत एल निनो या समुद्रात निर्माण होणाऱ्या प्रणालीचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आणि कठोर उपाय योजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात लागू करावी. पाणी गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे पूर्ण क्षमतेने चालवून प्रक्रिया केलेलेच पाणी बागा, बांधकाम व धुलाईसाठी वापरावे असे आदेशात म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. भारताच्या युवा वेगवान गोलंदाजांचा कस लागणार. ऑस्ट्रेलिया ओ संघाविरुद्ध एक दिवसीय क्रिकेट मालिका सुरू. 2-4 दिवसीय कसोटी सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर आता भारत अ क्रिकेट संघ मंगळवारपासून सुरू होत असलेल्या एक दिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत अ ऑस्ट्रेलिया अ यांच्यामध्ये 3 एक दिवसीय सामन्यांची मालिका होत आहे. या मालिकेत भारत अ संघातील युवा वेगवान गोलंदाजांचा कस लागणार आहे. गुरज पनीत सिंग, अर्शद खान व यश ठाकूर या 3 वेगवान गोलंदाजांना स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी असणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेत भारतीय संघाने 2-1 असे यश मिळवले. मात्र या मालिकेत भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करण्यात आले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अखेरच्या एक दिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. याच पार्श्वभूमीवर एक दिवसीय प्रकारात भारतीय संघाला वेगवान गोलंदाजांची फळी तयार करणे आवश्यक आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन. नाशिकमध्ये WEE क्लब एक्झिबिशन आणि परशुराम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इयत्ता 3 ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी निसर्गाचे सौंदर्य आणि पर्यावरणाचा समतोल हे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेचे नियम, स्पर्धेसाठी 10 ऑक्टोबर पूर्वी नोंदणी करणे अनिवार्य आहे. चित्राचा आकार 10x12 इंच असावा. चित्र घरीच तयार करून आणायचे आहे. चित्र जमा करण्याची वेळ 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत आहे. स्पर्धेचा निकाल 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत जाहीर करण्यात येईल. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे आयोजन WEE क्लब एक्झिबिशन उदोजी महाराज म्युझियम ऑफ एज्युकेशन हेरिटेज गंगापूर रोड नाशिक येथे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9860280415 या क्रमांकावर संपर्क साधावा.
3: बातमीपत्रात आता एक खास निवेदन. पितृपक्षात अडावतकर ज्वेलर्सची खास ऑफर. आपली गोल्ड ज्वेलरी बुक करा. बुकिंग पासून खरेदीपर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची संधी, सोबत हमखास भेट वस्तू. विश्वास नाशिककरांचा अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. मी प्रथमा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं गीत. प्रल्हाद केशव अत्रे यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जब्बार पटेल यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. ऐकूया रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि श्रीराम लागू यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.
3: सांगा मित्र हो, सांगा बंधू हो.

जानता है? बोलो, घुमड़ी का पिल्लू।

0: मुकुटा खाली।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
3: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळा राम यांचं गीत पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं। तलत मेहमूद यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे सुधीर फडके यांनी.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
0: अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अबोली या चित्रपटामधलं गीत. नाध हो महानोर यांचं गीत ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे निशिकांत सदाफुले यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहित्यांची मंजुळा या चित्रपटामधलं उषा मंगेशकर, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं आणि संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे कलावंती या चित्रपटामधलं. जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं हळदी कुंकू या चित्रपटामधलं. ऐकूया सुरेश फाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मधुचंद्र या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे N. दत्ता यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, राखी की सौगंध या चित्रपटामधलं गीत. संगीतकार सौनिक ओमी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लोक परलोक या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

देखो इसे कहते हैं रंबा संबा।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. सुहाग या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले आणि मन्नाळे यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांचं प्रेमबंधन या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे जुर्माना या चित्रपटामधलं. आनंद बक्षे यांची गीतरचना. ऐकूया आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे जनता हवालदार या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि मेहमूद यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: आपकी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, दुधाळू जनावरांमध्ये व्हॅलानंतरच्या काळात चयापचय संस्थेच्या आजाराची शक्यता जास्त असते. याला आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर असे म्हणतो. सर्वसाधारणतः हे आजार दुधाळू जनावरांमध्ये व्हॅलानंतर तसेच त्यांच्या दुग्ध उत्पादनाच्या उच्चतम पातळीवर आढळून येतात. चयापचय संस्थेचे आजार मुख्यतः गाभण अवस्था, जनावरांची जात व दुग्ध उत्पादन पातळी आणि व्यवस्थापन यावर अवलंबून असते. तर शेतकरी बंधूंनो, हे आजार कुठले या संदर्भामध्ये आपण थोडस माहिती करून घेऊया. चयापचयच्या आजारा, ज्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर डिसीज म्हणतो, व्हॅलानंतरच्या आजारामध्ये प्रमुख स्थान आहे. दुधाळू आणि गाभण जनावरांमध्ये पोषक तत्वाची मागणी अधिक असते, त्यामुळेच आहार व्यवस्थापन प्रामुख्याने या रोगांना कारणीभूत आहे. आहारातील कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन, सेलेनियम इत्यादी खनिज द्रव्ये तसेच जीवनसत्व A, B, C, E इत्यादीच्या कमतरतेचा परिणाम त्याच्या प्रसूतीच्या वेळेस दिसून येतो. जनावरे शरीर साठ्याचा उपयोग स्वतःच्या व वासराच्या वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी करतात. अशातच पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येतो. हे आजार साधारणतः जनावरांमध्ये 12 ते 72 तासांनी किंवा 60 दिवसापर्यंत दिसून येतात. यामध्ये मिल्क फेवर हा रोग दिसून येतो. याचे मुख्य कारण म्हणजे आहारातील कॅल्शियमची कमतरता ही काही जनावरांमध्ये प्रसूतीनंतर 12 ते 72 तासांनी दिसून येतो, तर काहीमध्ये 6 ते 7 तासांनी आढळतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे: जनावर अशक्त होते, खाणेपिणे कमी करते, नाडीचे ठोके सामान्य असू शकतात, शरीर तापमान कमी होते, एखाद्या वेळात जनावर जागेच पडून असते. जनावर 4 ते 5 तासाच्या वर एकाच बाजूवर असल्यास त्या बाजूला पॅरालिसिस होऊ शकतो. दूध उत्पादनात घट होते. वेळीच उपचार न केल्यास 6 ते 24 तासामध्ये जनावर कोमामध्ये जाऊन मृत्यू होऊ शकतो. सर्व लक्षणाची पशुवैद्याकडून तपासणी करावी. डॉक्टराकडून कॅल्शियम बोरोग्लुकोनेट सारखे त्याचा औषध उपचार करून घ्यावा. या उपचाराचा ताबडतोब परिणाम दिसून येतो. अशक्तपणामुळे या काळात कॅल्शियमचे द्रावण पाजणे धोक्याचे असते. यानंतरही पशु आहाराकडे लक्ष देणे गरजेचे. आहारामध्ये कॅल्शियम, फॉस्फरसचे 1-2 असे प्रमाण असावे. उपचार सुरू करण्याच्या अगोदर जनावर एकाच कडेवर पडून असेल तर दुसऱ्या कडेवर त्यांना पलटवायचे. शेतकरी बंधूंनो, याच काळामध्ये किटोसिस हा पण एक जनावरांना रोग होतो. हा आजार मुख्यतः कार्बोहायड्रेट्स कमतरतेमुळे दिसून येतो. याची लक्षणे साधारण व्हॅलानंतर 20 ते 60 दिवसामध्ये दिसून येतात. तसेच हा आजार गर्भाशयाचा दाह आणि पचनक्रियेतील आजारासोबतही आढळून येतो. या आजाराचे योग्य कारण सध्या तरी अपरिचित आहे, परंतु त्याचा संबंध कार्बोहायड्रेटची कमतरता, जननेंद्रियांचे आजार व पचन क्रियेतील विकारासोबत जोडला जातो. महत्वाची लक्षणे म्हणजे दूध उत्पादनात घट, जनावरांमध्ये थरथरी भरणे. सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये जनावरांचे मूत्र तसेच दुधातून ॲसिटोनचा गोड वास, स्वीट मेल म्हणतो ज्याला आपण, तो येतो. आहारातील कार्बोहायड्रेटचे प्रमाणात वाढ तसेच रक्तातील ग्लुकोज मात्रा संतुलित करण्यासाठी जनावरांना आपण ग्लुकोजचे इंजेक्शन नसेद्वारे देऊ शकतो आणि यामध्ये पशुवैद्यकीचा सल्ला घेणे महत्वाचे. याचबरोबर यामध्ये व्हॅलानंतर आजारामध्ये अजून एक आजार म्हणजे मॅग्नेशियम टिटॅनी हा पण आजार प्रामुख्याने जनावरांमध्ये आढळून येतो. हा आजार प्रामुख्याने आहारातील मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमच्या मात्रेवर अवलंबून आहे. हा आजार मुख्यतः दुधाळू जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तसेच जनावर खराब हवामानाच्या जास्त संपर्कात येणे आणि आहारातील अति प्रमाणातील हिरवा चारा ही प्रमुख कारणे आहेत. याची लक्षणे आहारातील मॅग्नेशियमची कमतरता, दुग्ध उत्पादनावर अवलंबून आहे. जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळतो. याची मुख्य लक्षणे म्हणजे जनावर अस्वस्थ होणे, तोंडातून फेसकट येणे, डोळे पांढरे करणे. त्याचप्रमाणे जनावरांमध्ये फिट्स हाही एक प्रकार दिसून येतो. यामध्ये जनावर शांत होते, परंतु अचानक झालेला आवाज किंवा स्पर्शामुळे पुन्हा घाबरल्यासारखा दिसतो. फिट येण्याची शक्यता असते. ताप व नाडीचे ठोके यामध्ये वाढ होते. श्वासोश्वासाचा वेग वाढतो. वेळीच उपचार न केल्यास जनावर 1 तासाच्या आत मृत्यू होतो. वेळीच उपचार केल्यास जनावर उपचारात साथ देत नाही. यामध्ये पशुवैद्यकीच्या सल्ल्यानुसार मॅग्नेशियम व कॅल्शियमचे मिश्रण दिले जाते, त्यामुळे फिट्स कमी होऊ शकतात. यामध्ये एक चौथा आजार म्हणजे व्हॅलानंतरचा रक्तस्राव. प्रसूतीच्या वेळेस गर्भाशयात झालेल्या इजेमुळे किंवा गर्भपिशवीच्या फाटण्यामुळे रक्तस्राव दिसून येतो. कठीण प्रसूतीच्या वेळेस किंवा अडकलेले वासू जोर लावून काढण्याच्या प्रयत्नात मदतनिसास नकामुळे किंवा वापरलेल्या साधनामुळे गर्भपिशवीला इजा होते. अशा वेळे गर्भपिशवी बाहेर येणे किंवा गर्भपिशवीतील रक्त नलिकेतून रक्तस्राव होणे इत्यादी लक्षणे दिसतात. या आजारातील लक्षणे रक्तस्रावाच्या गंभीरतेवर अवलंबून आहेत. कमी रक्तस्रावामुळे साधारणतः जनावराच्या तब्येतीवर काही परिणाम होत नाही, परंतु गंभीर रक्तस्रावामुळे नाडीचे ठोके वाढणे, अशक्तपणा, तसेच जनावर जमिनीवर झोपून असणे, घाम येणे, फिट्स, शॉक आणि वेळीच उपचार न झाल्यास काही तासातच जनावराचा मृत्यू होतो. उपचारामध्ये सर्वप्रथम रक्तनलिका शोधून बंद केली पाहिजे. कमी रक्तस्रावामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपचाराची आवश्यकता नाही, परंतु जास्त प्रमाणातील रक्तस्रावामध्ये 20-25 युनिट्स पुट्रिन वापरतात, जे गर्भपिशवी तसेच रक्तनालिका आकुंचन पावण्यास मदत करते. त्यामुळे रक्तस्राव कमी होतो आणि त्याचप्रमाणे दुसरे म्हणजे रक्तस्राव कमी करण्यास मदत करते. रक्तस्रावाच्या जागी भिजवलेला टावेल किंवा कापडाने पुसणे इत्यादी उपचार केले जाऊ शकतात. यानंतरही पशुवैद्यक सल्ल्याने उपचार करावा.
0: तर मंडळी, आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आणि आता हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 9604178961 आणि गणेश सोमवंशी, 8300016508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेवडकर यांचं गीत कुंगवाचा करंडा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे प्रभाकर जोग यांचा.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. गुंजन मनातलं या कार्यक्रमात सर्वांना ज्योती चौधरीचा नमस्कार. मनातल्या इच्छा जेव्हा निद्रावस्थेत आपल्या नजरेपुढे दृश्यावस्थेत दिसतात तेव्हा त्याला आपण स्वप्न पडणं म्हणतो. साध्या भाषेत बोलायचं तर मनी वसे ते स्वप्ने दिसे असं म्हणत असतो. या स्वप्नांच्या गमती जमती ऐकूया स्वप्नात पाहिले मी या कार्यक्रमात. तुला हसत बघताना स्वप्न माझे दीर्घ व्हावे, तुझ्या हास्यात विरघळताना स्वप्न माझे सत्यात यावे, खुलताच खळी गालावरी स्वप्नात मे गुंतून जावे, अशा या स्वप्नांवर अनेक कवन झाली, गीत झालेत आणि ही गाणी सुपर डुपर हिटही झाली.

फळ्या येणारा सुगंध जागृतावस्थेत मदहोश करणारा असतो. तुम्हाला माहितीये अनेकदा पडलेल्या स्वप्नांनी माणसं भारीच प्रेरित होतात, तर कुणी स्वप्न काय सत्यात येणार नाही म्हणून खिल्लीही उडतात. पण चित्रपटातील स्वप्न त्यांची गोष्टच न्यारी. ती म्हणते, चांदण्या रात्री तले ते स्वप्न तू विसरून जा, मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. मी दिली वचने तुला अनवाहिल्या शपथा खोळ्या, शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरून जा.

काजळ काळ्या आकाशात जेव्हा चंद्र खुणावत असतो लुकलुकणाऱ्या तारकांना, रम्य त्या निरोक्षणी ती मुग्ध होऊन त्याचं प्रतिबिंब बघते संत त्या सरितेच्या लहरीमध्ये. त्याची डगांमधली लपाछपी बघून तिला वाटतं, चंद्र हा या तारकांचा रुसवा तर काढत नाही ना.

पहाट उजाडण्यासाठी आपली दृष्टी ध्येयावर खेळवून ठेवावी लागते, तेव्हा स्वप्न सत्यात उतरतात. असं म्हणतात, जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत कोणीही आपल्या स्वप्नांवरही विश्वास ठेवत नसतं. म्हणूनच सकारात्मक असावं स्वप्न पूर्ण होण्यासाठी.

मंडळी स्वप्न बघावी पण अट्टहास नसावा पूर्ततेचा तर इच्छा असावी पूर्णतेची. पूर्णत्वाकडे चालताना भान असावं पैल तटाचं, आयुष्याचं शिखर चढताना पाऊल ठेव विश्वासाचं. कदाचित इथेच गवसेल तुझी स्वप्न नगरी. मंडळी भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मधुसूदन कालेलकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे राजमन्य राजश्री या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात कवी संजीव यांचं पाठलाची सून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक.
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: हॅलो झेनजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलोय कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्ण मध्य काढून आपण आपले जीवन सुख समाधानात कशा प्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. मित्रांनो, या मालिकेतील आजचे पुष्प क्रमांक 6. एखाद्या मोठ्या आणि बलाढ्य किल्ल्याचे प्रवेशद्वार जितके मजबूत असते तितका तो किल्ला शत्रूपासून सुरक्षित राहतो. जर ते बहादार सडले किंवा कमकुवत झाले तर शत्रू सहज आत घुसून किल्ला उद्ध्वस्त करेल. आपले कुटुंब हे आपल्या संस्कृतीचे महाद्वारच आहे. जर कुटुंबातील संस्कार कमकुवत झाले तर बाहेरील विकृती, व्यसने आणि पाश्चात्य स्वैराचार आपल्या घरात सहज प्रवेश करेल आणि आपल्या पुढील पिढ्या बर्बाद करेल. हे महाद्वार मजबूत असणं गरजेचं आहे. कुटुंबाचे स्थान टिकवण्यासाठी काही उपाय सुचविता येतील. घराला कृपया हॉटेल बनवू नका. आजकाल घरे फक्त रात्री झोपण्यासाठी आणि सकाळी तयार होऊन बाहेर पडण्यासाठी वापरली जात आहे. घर हे हॉटेल नाही. आठवड्यातून किमान एक दिवस तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून सुखदुःखाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. एकमेकांच्या मनातील ओळखणे हेच कुटुंबाचे मुख्य कार्य आहे. स्त्रीचा सन्मान हाच घराचा विकास आहे. ज्या घरात आई, बहीण किंवा पत्नीच्या डोळ्यात पाणी येते त्या घरात तुम्ही कधीही कितीही नवस करा किंवा अनुष्ठाने करा तरी देव कधीही प्रसन्न होत नाही. स्त्री हा कुटुंबाचा ऊर्जा स्रोत आहे. तिला आदर द्या तर घरात लक्ष्मी स्थिर राहील. मुलांना सुट्ट्यांमध्ये मूळ गावी किंवा आपल्या नातेवाईकांकडे घेऊन जा. मुलांना फक्त पुस्तकी किडा किंवा मोबाईलचे गुलाम बनवू नका. सुट्ट्यामध्ये त्यांना आजी आजोबांकडे पाठवा. मामा मावशीच्या नात्यांची ओळख करून द्या. नात्यामधील ओलावा समजल्याशिवाय मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणार नाही. आजच्या शहरीकरणात आणि करिअरच्या शर्यतीत नात्यामधील संवाद कमी होत चालला आहे, ज्यामुळे नैराश्य आणि एकाकीपणा वाढतो आहे. अशा वेळी भारतीय कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते. भारतीय कुटुंब संस्थेचे रक्षण करणे म्हणजे केवळ एका सामाजिक रचनेला वाचवणे नव्हे तर भारताच्या सनातन संस्कृतीच्या आत्म्याला जिवंत ठेवणे होय. भारतीय जीवन पद्धतीमध्ये मानवाचे अस्तित्व कधीही स्वतंत्र किंवा वेगळे मानले गेलेले नाही. प्रत्येक व्यक्ती ही एका मोठ्या चेतनात्मक आणि सामाजिक व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून भारतीय तत्वज्ञानात व्यक्तीचे जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित नसून ते कुटुंब, समाज, राष्ट्र, संपूर्ण विश्व मानवतेशी जोडलेले आहे. हे चार घटक वेगवेगळे नसून एका अखंड जीवन प्रवाहाचे टप्पे आहेत. जिथे व्यक्ती हा प्रवाहाची सुरुवात आहे, कुटुंब त्याचा विस्तार आहे, समाज त्याचे व्यापक रूप आहे आणि राष्ट्र ही त्या सर्वांची सामूहिक चेतना आहे. व्यक्ती ही या साखळीतील पहिली आणि मूलभूत पायरी आहे. माणसाच्या मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा यांच्या एकत्रित अस्तित्वाला आपण मानव असे म्हणतो. व्यक्तीमध्ये सत्य, करुणा, संयम आणि कर्तव्यभाव असेल तर ती संपूर्ण समाजासाठी उपयुक्त ठरते. परंतु हे गुण निर्माण करण्याचे काम मात्र कुटुंब करते. कुटुंब ही व्यक्ती घडवणारी पहिली शाळा आहे. बालक जन्मतः कोणतीही भाषा किंवा संस्कार घेऊन येत नाही, ते त्याला कुटुंबातूनच मिळते. घरातील वातावरण प्रेमळ असेल तर मन संवेदनशील बनते, शिस्त असेल तर जीवन संयमी बनते आणि अध्यात्म असेल तर विचार पवित्र होतात. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृतीमध्ये आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने दरवळून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. भेटूया
1: याच कार्यक्रमात पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रक्षेपण बुधवारी दुपारी 1 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: खास निवेदन, पितृपक्षात अडावतकर ज्वेलर्सची खास ऑफर, आपली गोल्ड ज्वेलरी बुक करा. बुकिंग पासून खरेदीपर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची संधी, सोबत हमखास भेटवस्तू. विश्वास नाशिककरांचा अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक. राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला म्हणजे माझी सुटका झाली.
5: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी.

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं चाहत या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार अंदू मलिक.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. आज का अर्जुन या चित्रपटामधलं हे गीत आहे अंजान यांचं. अलका याज्ञिक, अमरीश पुरी आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत.

Chao.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. शब्दरचना आहे अंजान यांची, या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, आणि हे गीत ऐकूयात जान हथेली पे या चित्रपटामधलं.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. ससा तो ससा की कापूस जसा हे बालगीत असो की अष्टविनायक या चित्रपटासाठी लिहिलेलं प्रथम तुला वंदितो कृपाळा हे गाणं असो, दोन्हीही गाणी कविवर्य शांताराम नांदगावकर यांनी ज्या सहजतेने लिहिली आहेत की त्यातील शब्दांमुळे आणि चालीमुळे ही गाणी आजही श्रोत्यांच्या लक्षात आहेत. ही गाणी लिहून शांताराम नांदगावकर यांनी एक प्रकारे आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. प्रेमगीत असो, बालगीत किंवा चित्रपटगीत असो, शांताराम नांदगावकर यांची गाणी आपल्या हृदयाला भिडतात एवढं मात्र खरं. अशी नजर घातकी बाई ग असाच यावा पहाट वारा, गा गीत तू सतारी तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, दोन बोकांनी आणल्या हो आणला चोरून लोण्याचा गोळा, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. या गाण्यांप्रमाणेच अनेक अशी गाणी आहेत जी लागली की आपलं मन त्या गाण्यांबरोबर धावायला लागतं. ग दे माडगुळकरांनी ळ हे अक्षर घेऊन गणनिळा लढीवाळा हे गाणं लिहिलं, तर शांताराम नांदगावकरांनी गायक किशोर कुमार यांना मराठी भाषेतलं ळ हे अक्षर उच्चारताना अडचण होते हे लक्षात घेऊन ळ अक्षर येणार नाही अशी युक्ती वापरून अश्विनी ये ना हे गाणं लिहिलं आणि किशोर कुमार यांच्याकडून ते गाऊनही घेतलं. आज आपण कविवर्य शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं जे गाणं पाहणार आहोत त्याचे शब्द आहेत, धुंदीत गंदीत होऊने सजणा, धुंदीत गंदीत होऊने सजणा, प्रीतीत रंगूनी जाऊया छेडीत ये प्रीत संगीत सजणा, प्रीतीत रंगूनी जाऊया. आपल्या आवडत्या प्रियकरावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारी ही तरुणी आपल्या प्रियकराला सांगते आहे, अरे वेड्या जग रहाटी थोडीशी बाजूला ठेव, म्हणजे खऱ्या प्रेमाची धुंदी काय असते, मन कसं वेडं होतं या प्रेमासाठी ते तुला समजून येईल. प्रेमामध्ये एकमेकांना वेळ दिला, एकमेकांच्या मनासारख्या गोष्टी केल्या की ह्या प्रेमाच्या गुलकंदाची खरी लज्जत चाखायला मिळते. जग

काय म्हणेल? हे वास्तवातले तीन शब्द प्रेमाच्या राज्यात विसरून जा, कारण इथे तिसऱ्या माणसाला आपल्या मनात देखील प्रवेश करायची बंदी आहे. तेव्हा तू जर तो विचार मनातून काढून टाकलास तरच प्रेमाची खरी लज्जत तुला चाखता येईल आणि माझ्याही मनाला त्यामुळे समाधान मिळेल. कुंजातया गंधलेली फुले, कुंजातया गंधलेली फुले, माळूने जाई झुले, गंधातही धुंद झाली चमेली, गुलमोहराला भुले. तुझे सखी तुझ्या सवे, धुंदीत गंधीत होऊने सजना, प्रीतीत रंगूनी जाऊया. मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात फसल्यापासून खरं सांगायचं तर आजूबाजूचं सगळंच वातावरण बदलून गेलंय. बागेतली ही गंध भरली फुलं मला तर मोहात पाडतायतच, आणि मला जशी तुझ्या प्रेमाची धुंदी चढली आहे तशीच ही चमेली देखील समोरच्या लालेलाल गुलमोहराच्या प्रेमात पडलेली दिसते आहे. पृथ्वी देखील आपल्या प्रेमात पडल्याचं आकाशाला समजलं की त्यालाही गहीवरून येतं, आणि मग त्याच्या डोळ्यातून येणारे आनंदाश्रू आपण पावसाच्या रूपाने पाहतो. पानातुनी रेशमी चांदणे मोहून येई करी, पानातुनी रेशमी चांदणे मोहुनी येई करी, गाण्यातले सूर हे अमृताचे दाटुनी आले उरी. अशी घडी युगायुगांची दुंदित गंधित होऊन सजणा, प्रीतीत रंगुनी जाऊया. मन प्रसन्न असलं की निसर्गात वृक्षलतांच्या पानापानातून फुललेलं दवरूपात दिसणारं आनंदाचं अदृश्य चांदणं आपल्याला हातावर घेऊन नाचावंसं वाटतं. गाणं हा तर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. दुःखामध्ये, विरही क्षणांमध्ये नेहमीच साथ देणारे हे सूर आज तू सोबत असताना जणू काही अमृतकणांचा वर्षाव माझ्या मनावर करतायत, आणि रोमारोमातून खुशीची आणि चैतन्यदायी लहर सर्वांगावर पसरते आहे. त्यामुळे आपल्या मिलनाची ही घडी युगानुयुगे अशीच राहावी असंच माझ्या मनाला वाटतं आहे. तूही माझ्याप्रमाणेच खुल्या मनाने या क्षणांचं स्वागत करावंस, म्हणजे प्रेमाची ताकद तुलाही खऱ्या अर्थाने कळून येईल. सर्व प्रकारची गाणी लिहून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नांदगावकरांची शब्दरचना अतिशय सोपी आणि मनाला भिडणारी चाल यामुळे ही गाणी आपल्या हृदयावर अजूनही राज्य करत आहेत. अतिशय सोपी आणि सहज शब्दरचना असलेलं हे गाणं संगीत दिग्दर्शक अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलं असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलेल्या उडत्या चालीच्या या गाण्यावर आपले पाय आपोआपच ताल धरतात. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. अचानक पैशांची गरज आहे पण FD मोडायची नाही,
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार OD अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत साहिल लुधियानवी यांचं. आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे धुंद या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं एक नजर या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता ऐकूया
2: बागबान
1: या चित्रपटामधलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत. समीर यांच्या गीताला संगीत आहे आदेश श्रीवास्तव यांचं.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आणि आता ऐकूया मालिक या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात। आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात बिदाई या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि आलिशा चिनॉय यांनी गायलेलं गीत. अंजान यांची शब्दरचना ऐकूया. बप्पी लहरी यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे घर का चिराग या चित्रपटामधलं.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अनुराधा पौडवाल आणि जसपिंदर नरोला यांनी गायलेली समीर यांची गीतरचना आता ऐकूयात दाग द फायर या चित्रपटामधली. संगीतकार राजेश रोशन.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत हत्या या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

रेडिओ विश्वासच्या रसिक श्रोत्यांना डॉक्टर अरुणा पाटीलचा नमस्कार. मंडळी, आज दिनांक 7 ऑक्टोबर. 1 ते 7 ऑक्टोबर हा कालावधी किंवा हा सप्ताह हो, जागतिक वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आपण रेडिओ विश्वासवर वेगवेगळ्या जंगलांची ओळख करून घेत आहोत. आज आपण जिम कार्बेट नॅशनल पार्कची ओळख करून घेत आहोत. 20व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातील जिम कार्बेटच्या जंगलात वाघ, बिबळे व इतर वन्यजीवांची संख्या चांगली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वाघ बिबळ्यांच्या शिकारी करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांची संख्या कमी होत गेली. स्वसंरक्षणार्थ या वन्य प्राण्यांनी मनुष्य प्राण्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. ते नरभक्षक बनले. जिम कार्बेट हाही प्रसिद्ध ब्रिटिश शिकारी होता. त्यानेही अनेक नरभक्षकांचा संहार केला. नंतर त्याने शिकार सोडली. आपले सारे आयुष्य आदिवासी वन्य प्राणी यांच्यासाठी खर्च केले. तो चांगला लेखक व छायाचित्रकारही होता. आपली सारी धनदौलत त्याने आदिवासींना वाटून दिली. सुरुवातीला ह्याचे नाव रामगंगा अरण्य असे होते. जिम कार्बेटच्या मृत्यूनंतर मात्र त्याची आठवण म्हणून जिम कार्बेट नॅशनल पार्क असे नाव देण्यात आले. 1973 साली स्थापन झालेला हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. वाघ, बिबळे, चितळ, सांबर, रानडुकरे, हत्ती, मदारी अस्वले, हिमालयीन काळी अस्वले, मुंगूस, गोरल जातीच्या शेळ्या, पाणकुत्रा, पाणमांजर, कोल्हा, खोकड, रानकुत्री, खवले मांजर, शशकर्ण मांजर, मत्स्य मांजर, जंगली मांजर, उडती खार, भुई अस्वल, साळींदर, नीलगाय, वटवाघूळ, हनुमान वानर इत्यादी वन्य प्राणी इथे दिसतात. नाग, अजगर, मण्यार, फुरसे, धामण, कवड्या इत्यादी जातींचे सर्प आहेत. रामगंगा नदीच्या डोहात मगरी, सुसरी आहेत. सरडे, कासवे, घोरपडी आहेत. 500 जातींचे पक्षी आहेत. त्यातील 300 स्थलांतरित आहेत. मोरांची संख्या 4000 पर्यंत आहे. रामगंगा नदीवर मातीचे मोठे धरण बांधलेले आहे. येथील जलाशयात स्थानिक तसेच स्थलांतरित पाणपक्षी आहेत. हिवाळ्यात सैबेरिया, लडाख, युरोपातून इथे पक्षी स्थलांतर करतात. विविध जातींचे मासे जलाशयात आहेत. सालवृक्ष इथे प्रमुख आहे. बांबू व इतर जातींचे गवत आहे. शिसव, हळदू, खैर, साग, चिंच, बेल, मोह, पिंपळ, वड, कढई, औदुंबर, जांभूळ, तेंदू, कुडा, निरगुडी, रानभेंडी, बेहडा, कांचन, करंज, अर्जुन इत्यादी वृक्षराजी आहेत. इतरही औषधी वृक्ष, वनस्पती आणि वेलीही आहेत. इथे विविध पक्ष्यांचे आवाज कानी पडतात. व्याघ्र गर्जना ऐकू येते. वाघ व रानडुकरांची झुंज पाहायला मिळते. वाहनात बसून व पाळीव हत्तीवर बसून अरण्य यात्रा करता येते. वाघाच्या पावलांचे ठसे बघायला मिळतात. चितळ सांबरांचे कळप सहज दिसतात. रामगंगेच्या डोहात हत्तींच्या क्रीडा सहज पाहायला मिळतात. उन्हाळ्यात वाघही इथे स्नान करण्यास येतो. वाघांसोबतच इथे बिबळ्याही दिसतो. लांबी 6 ते 7 फूट असते. वजन 70 ते 75 किलो भरते. मादी नरापेक्षा लहान असते. बिबळ्यांच्या संपूर्ण शरीरावर गोल ठिपके असतात. बिबळ्या कोणत्याही परिस्थितीशी तोंड देत जगतो. चितळ सांबर मिळाले नाही तर वानरे मारून खातो. गाय, वासरू, शेळी, मेंढी, कोंबडी, गाढव, कुत्रे यांनाही मारून खातो. माणसाची त्याला भीती वाटते. माणसापासून धोका निर्माण झाल्यास बिबळ्या माणसावर हल्ला करतो.

याच कारणास्तव बिबळे नरभक्षक बनतात. मनुष्य प्राण्यापासून धोका होऊ नये म्हणून तो रात्रीच शिकार करणे पसंत करतो. त्याला झाडावर चढायला जमते. जिम कार्बेट मधील बिबळ्या डोंगराळ भागातच राहतो. तो येथील वाघांच्या हद्दीत प्रवेश करूच शकत नाही. वाघाला घाबरूनच त्याचे वास्तव्य असते. जिम कार्बेट मध्ये मत्स्य मांजरही आढळते. त्याची लांबी 3 फूट असते. शेपूट 1 फूट लांबीचे असते. तिच्या शरीराचा रंग राखाडी असून त्यावर काळे ठिपके असतात. वजनाने 10 ते 15 किलो भरते. नदी वा जलाशयातील उथळ पाण्यातील माशांची शिकार ती करते. तिला मासे खूपच आवडत असल्याने मत्स्य मांजर असे नाव पडले आहे. ही मांजर अतिशय धीट असते. वाघ बिबळ्याला ती मुळीच भीत नाही. माशांप्रमाणे ससे, सांबर, चितळ, शेळ्या, मेंढ्या, कुत्री, साप यांच्या पिल्लांना पकडून खाते. इथे झिपरे अस्वलही नजरेस पडू शकते. दरवेशी याच अस्वलांना पकडतात, शिकवतात आणि मग खेळ करून त्यांच्या जोडीने उदरनिर्वाह करतात. जंगलातील मोहाच्या झाडांची फुले ही अस्वले खातात आणि झिंगू लागतात. याच मोहाच्या फुलांपासून आदिवासी दारू तयार करतात. उंच भागात हिमालयीन काळ्या अस्वलांचाही वावर आहे. ही अस्वले रात्री शिकारीसाठी भटकंती करतात. झाडांची फळे खातात. शेळ्या मेंढ्यांचीही शिकार करतात. दिवसा गुहेत वास्तव्य करतात. उन्हाळ्यात मादीला दोन पिल्ले होतात. या काळात मादी माणसावर हल्ला करू शकते. रान कुत्र्यांचे कळप इथे तिथे फिरताना पाहायला मिळतात. क्वचित कोल्हाही दिसू शकतो. रामगंगा नदीच्या डोहात कासवे, मगरी आणि सुसरी दिसतात. मंडळी, रेडिओ विश्वासच्या मदतीने आपण दिनांक 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या सप्ताहभर महाराष्ट्रातील आणि इतर काही राज्यातील म्हणजेच भारतातील काही जंगलांची आपण माहिती घेतली. मी सुद्धा अनेक जंगलांमध्ये भटकंती केली. मला निसर्ग आवडतो. तुम्हालाही निसर्ग जर आवडत असेल तर ह्या जंगलांना भेटी द्या. थोडा वेळ सिमेंटच्या जंगलातून बाहेर या. टीव्ही आणि मोबाईलच्या आकर्षणातून बाहेर या आणि ह्या जंगलांना भेटी द्या. जंगलामध्ये रमा, निसर्गामध्ये रमा. आणि मुख्य म्हणजे आपल्या पुढच्या पिढीलाही भूषण वाटलं पाहिजे, अभिमान वाटलं पाहिजे. म्हणून या सर्व जैवविविधतेला सांभाळा, या सर्व जंगलांना सांभाळा. या जंगलांवर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा. धन्यवाद. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूया नीरज यांचं गीत मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं. ऐकूया मुकेश यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अंजान ह्यांचं, अनुप जलोटा यांच्या आवाजात देखा प्यार तुम्हारा या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेरार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300.
2: ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार शंकर जयकिशन. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चोरी चोरी या चित्रपटामधलं.
3: लेफ्ट राईट डिबरी टाय.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राईड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत Love 86 या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे SH बिहारी यांची. ऐकूया शब्बीर कुमार आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 13वा भाग, जाती पहावी संतांची नका करू हा विचार. कनकासाठी फिरला साक्षात जगदाधार. उडप्पीच्या भिंतीला पडले भक्तीचे खिंडार. कनकदास चरणी आमचा साष्टांग नमस्कार. वारकरी संप्रदायाने ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामिया आणि संत सावतामाई यांना आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवले, अगदी त्याचप्रमाणे कर्नाटकातील हरिदास संप्रदायाने संत कनकदासांना सर्वोच्च स्थान दिले. 15व्या आणि 16व्या शतकात होऊन गेलेल्या या महान संतांने जगाला दाखवून दिले की ईश्वराच्या दरबारात तुमची जात, कुळ किंवा संपत्ती पाहिली जात नाही. तिथे फक्त आणि फक्त अंतःकरणाची आर्तता पाहिली जाते. संत कनकदास यांचे पूर्वजीवन एखाद्या संतासारखे नव्हते, तर ते एका पराक्रमी योद्धा आणि जहागीरदारासारखे होते. कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील 12 या गावी कुरबा म्हणजेच धनगर समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव होते थिमप्पा नायक. युद्धकला, तलवारबाजी आणि घोडेस्वारीत ते अत्यंत निपुण होते. वडिलांनंतर ते 12 गावचे जहागीरदार बनले आणि विजयनगर साम्राज्याचे एक निष्ठावंत लष्करी अधिकारी म्हणून सेवा करू लागले. एकदा शेतात उत्खनन करत असताना थिमप्पा यांना सोन्याने भरलेले एक मोठा खजिना सापडला, पण त्यांनी ती सर्व संपत्ती स्वतःकडे न ठेवता गरिबांमध्ये वाटून दिली. त्यांच्या या अफाट दातृत्वामुळे लोकांनी त्यांना नाव दिले कनक म्हणजेच सोने, आणि तेव्हापासून ते कनक नायक म्हणून ओळखले जाऊ लागले. पण साक्षात भगवंताला त्यांना भक्तीच्या मार्गावर आणायचे होते. एका भीषण युद्धात कनक नायक गंभीर जखमी झाले. मृत्यूच्या दारात उभे असताना त्यांना संसाराची आणि या संपत्तीची नश्वरता जाणवली. त्याच अर्धवट शुद्धीच्या अवस्थेत त्यांना विठ्ठलाचा दिव्य आवाज ऐकू आला, कनका तू या निरर्थक युद्धात आपले जीवन का गमवतो आहेस? ती तलवार बाजूला ठेव आणि ईश्वर नामाची ढाल हातात घे. कनकांनी देवाला शब्द दिला आणि एका चमत्काराने त्या जीवघेण्या जखमांमधून ते पूर्णपणे बरे झाले. ते बरे होताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जहागिरी, राजवस्त्र आणि शस्त्रांचा त्याग केला. त्यांनी थोर संत श्री व्यास तीर्थ यांच्याकडून दीक्षा घेतली आणि कनक नायकाचे संत कनकदास झाले. कनकदासांच्या जीवनात भक्तीची पराकाष्ठा दाखवणारे अनेक प्रसंग घडले. यातील सर्वात सुवर्ण पान म्हणजे उडुपीच्या मंदिराचा प्रसंग. कनकदास जेव्हा उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या दर्शनाला गेले तेव्हा तत्कालीन कडक जाती येतेमुळे तेथील कर्मट पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला, अपमानित करून बाहेर काढले. कनकदासांनी कोणताही वाद घातला नाही. ते शांतपणे मंदिराच्या पाठीमागे दगडी भिंतीजवळ गेले. तिथे उन्हात बसून त्यांनी तंबोरा छेडला आणि आर्त हाक मारली, बागे अनु तेरे दू सेवे अनु कोंडू हरी. हे हरी, मंदिराचे दरवाजे उघड आणि मला तुझी सेवा करू दे. या भक्तीत एवढी ताकद होती की मंदिराची ती दगडी भिंत कडाडून फाटली आणि तिला तीन मोठे तडे गेले. सर्वात मोठा चमत्कार म्हणजे आत असणारी श्रीकृष्णाची मूर्ती 180° मागे फिरली आणि भिंतीच्या त्या तड्यातून तिने कनकदासांना दर्शन दिले. आज 500 वर्षानंतरही उडुपीच्या मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन समोरून नाही तर कनकाच्या खिडकीतूनच म्हणजेच कनकाच्या किंडीमधून घ्यावे लागते. देवाने भक्तांसाठी स्वतःची पाठ फिरवली हा विश्वातील
एकमेव असा अद्भुत प्रसंग आहे. कनकदासांच्या ज्ञानाची प्रचिती देणारा आणखीन एक सुंदर प्रसंग पहा. व्याजराजांच्या मठातील काही शिष्यांना कनकदासांच्या श्रेष्ठतेचा हेवा वाटत असे. व्यासराजांनी सर्वांची परीक्षा घेण्यासाठी प्रत्येकाला एक एक केळ दिले आणि ओढ घातली की हे केळ अशा ठिकाणी जाऊन खा की जिथे तुम्हाला कोणीही पाहत नसेल, अगदी देवही पाहत नसेल. सर्व शिष्य अंधाऱ्या खोल्यांमध्ये गुहेमध्ये जाऊन केळ खाऊन आले. पण कनकदास संध्याकाळी ते केळ हातात घेऊन जशीच्या तशी परत आले. गुरुजींनी विचारले, कनका तू हे का खाल्ले नाहीस? तेव्हा कनकदास नम्रपणे म्हणाले, गुरुदेव मी जिथे जिथे गेलो अंधारात वनात तिथे मला माझा हरी माझ्याचकडे पाहताना दिसत होता. जगात अशी एकही जागा मला मिळाली नाही की जिथे देव नाही. मग मी हे केळ कोणी पाहणार नाही असं कसं खाऊ शकेल? ते ऐकून सर्व शिष्यांचे मस्तक झुकले. संत कनकदास हे केवळ श्रेष्ठ भक्तच नव्हते तर उच्च दर्जाचे कवी आणि विचारवंतही होते. त्यांनी रामधान्य चरित्र ही रचना सामाजिक समतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून लिहिले आहे. यामध्ये त्यांनी तांदूळ हे श्रीमंतांचे अन्न आणि रागी म्हणजेच नाचणी गरिबांचे अन्न यांच्यातले एक सुंदर संवाद वर्णन केला आहे. तांदूळ स्वतःला श्रेष्ठ मानत असतो आणि हा वाद प्रभू श्रीरामांकडे जातो. तेव्हा श्रीराम दोघांना काही दिवस बंदिस्त ठेवतात. काही दिवसांनी तांदूळ सडून जातो पण रागी मात्र जशीच्या तशीच ताजी राहते. श्रीराम रागीची ही ताकद पाहून तिला रामधान्य असे नाव देतात. यातून कनकदासांनी संदेश दिला आहे की हे जे वरवर श्रीमंती दिसते ती नश्वर आहे पण तळागाळातील कष्टाळू लोकांचे समाजाचे खरे बलस्थान आहे. संत कनकदासांचे आराध्य दैवत कागिनेलेचे आदि केशव हे होते. परंतु हरिदास परंपरेनुसार कागिनेलेचा आदि गणेश आणि पंढरपूरचा विठ्ठल हे एकच आहेत. ते अनेकदा पंढरपूरला विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी पायी येत असत. संत पुरंदरदास आणि संत कनकदास जेव्हा पंढरीच्या चंद्रभागेच्या वायवंटात एकत्र येत तेव्हा ज्ञान आणि भक्तीचा अथांग संगम पाहायला मिळे. संत पुरंदरदास म्हटले आहे, दासामध्ये कोणी दास खरा असेल तर तो फक्त कनकदास आहे. वयाच्या 100 वर्षाहून अधिक आयुष्यात त्यांनी अंधश्रद्धा आणि जातीयतेवरती आपल्या कीर्तनातून प्रहार केला. भौतिक सोन्याचा त्याग करून भक्तीचे अथांग सोने देणाऱ्या या संत कनकदासाच्या चरणी आपले कोटी कोटी प्रणाम.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरानगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: 0253 527 2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।
8: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राग देशकर। पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग देशकर।

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे
1: जोशीज इंजिनिअरिंग।

0: असा प्रदीर्घ अनुभव
1: आणि पेशचे दर्जेदार मार्गदर्शन
0: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीस क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एम मेडिकल.
1: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेशची उत्तम तयारी जोशीस क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
0: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
2: 9146773425.
3: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद सौभद्र या नाटकातलं. ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत स्वर सम्राज्ञी या नाटकातलं कीर्ती शिलेदार यांनी गायलेलं नाट्यपद. हे पद आहे विद्याधर गोखले यांचं. संगीत दिलं आहे नीलकंठ अभ्यंकर यांनी.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया वासवदत्त या नाटकातलं शांता शेळके यांचं गीत. ऐकूया अरविंद पिळगावकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत बर्फी या चित्रपटामधलं. गीतकार सय्यद कादरी आणि संगीत दिलं आहे प्रीतम चक्रबोर्टी यांनी.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये देशप्रेमी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
2: नफरत की लाठी तोड़ो, लालच का खन

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मुकेश यांनी गायलेलं कटी पतंग या चित्रपटामधलं. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: अभिजित आणि साधना सरगम यांच्या स्वरामध्ये समीर यांची गीतरचना ऐकूयात आज का गुंडाराज या चित्रपटामधली. संगीतकार आनंद मिलिंद.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ. आपकी फरमाइश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 83 800 16512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: शिवाय दसरा दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.
1: जरा पूछो मुझे.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेटवस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री दिलने पुकारा या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादरकर्त्या प्रांजली आफळे. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त विभावरीताई कुलकर्णी यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मनाचे श्लोक क्रमांक 188.

श्रोते हो, मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी सुरुवातीला कर्म मार्गाचे, नंतर उपासना मार्गाचे असे श्लोक सांगितले आहेत. हा प्रवास आता ज्ञानमार्गावर चालू आहे, बरं का? मागच्या काही श्लोकात समर्थांनी आपल्याला सदा संगती सज्जनाची धरावी असं सांगून काय स्वीकारावे ह्याचा उपदेश केला. आता या श्लोकबंधांमध्ये ते परिसंग सोडून सुखे राहावे असं सांगून काय सोडून द्यावं ह्याचं मार्गदर्शन करतात, बरं का? श्रोते हो, हा प्रवास आता देहबुद्धी ते आत्मबुद्धी अशा पूर्णत्वाकडे पोहोचतो आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे कसं जायचं याचं विवेचन या श्लोकात केलं आहे. देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे असं समर्थ म्हणतात. श्रोते हो, देहभान म्हणजे मी देह आहे ही जाणीव, आणि ज्ञानशस्त्र म्हणजे मी आत्मा आहे ही जाणीव. मनोबोधामध्ये समर्थ वारंवार देहबुद्धी सोडावी असं सांगतात. 12व्या श्लोकात विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, आणि 169व्या श्लोकात देहबुद्धीचा आठवू नाठवावा हे सांगतात. येथे देहभान हे ज्ञानशस्त्रे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे सांगतात. देहबुद्धी आत्मज्ञानाच्या शस्त्राने तोडून टाकावी असं समर्थ म्हणतात. आत्मज्ञानाला इथे ते शस्त्राची उपमा देतात. शस्त्राने शत्रूचा नितपात करतात, तसंच परमार्थ मार्गात देहबुद्धी हा मोठाच शत्रू असल्याने आत्मज्ञानाच्या प्रभावी शस्त्राने देहबुद्धीचा नितपात करावा. श्रोते हो, समर्थ येथे खुडावे हा मोहक शब्द प्रयोग करतात. त्यांच्यातील हळुवार कोमल भाव इथे जागृत झालेला दिसतो. वेलीवरून खुडलेलं फूल पुन्हा वेलीवर जोडता येत नाही, ते कोमेजूनच जातं. तसंच आत्मज्ञानाच्या शस्त्राने खुडलेली देहबुद्धी नक्कीच नष्ट होईल हे समर्थ सुरेखपणे स्पष्ट करतात. श्लोकाच्या दुसऱ्या चरणात विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे असं समर्थ म्हणतात. श्रोते हो, समर्थ भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त अशी भक्ताची व्याख्या करतात, बरं का? ती किती खोल आणि सूक्ष्म आहे, आणि ते बरोबरच आहे. कारण स्वतःच्या देहाचं विस्मरण, अहंकाराचं विसर्जन, अनन्य शरणागतता हे सगळं स्वीकारल्याशिवाय कोणीही भक्त होऊच शकत नाही. श्रोते हो, इथे समर्थ भक्ती मार्गेची जावे असा शब्दप्रयोग करतात. भक्तिमार्ग हाच सगुणाच्या आधारे निर्गुणाकडे पोहोचण्याचा मार्ग आहे हेच स्पष्ट करतात. श्लोकाच्या तिसऱ्या चरणात विरक्ती बळे निंद्य सर्वे तजावे असं म्हणतात. विरक्त म्हणजे ज्याला कसलीच इच्छा लोभ नाही. विरक्ती असेल तर निंद्य गोष्टींचा त्याग सहज शक्य होतो, आणि विरक्ती नसेल तर निंद्य गोष्ट निंद्य वाटतच नाही. आणि आसक्तीपोटी माणूस वाईट गोष्टींचंही समर्थन करतो. भक्ती आणि विरक्ती ही परमार्थ मार्गावरच्या साधनारथाची दोन आवश्यक अंग आहेत. 4थ्या चरणात समर्थ म्हणतात परिसंग सोडून सुखे राहावे. श्रोते हो, संग म्हणजे आसक्ती मोह. हा संग अशाश्वत गोष्टींकडे माणसाला आकर्षित करून परत देहबुद्धीकडे खेचतो. म्हणून समर्थ परिसंग सोडून सुखे राहावे म्हणजे आत्मबुद्धी आत्मज्ञान या सुखाकडे शाश्वताच्या आनंदात राहावं असं सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.

ज्वेलर्सची खास ऑफर, आपली गोल्ड ज्वेलरी बुक करा. बुकिंग पासून खरेदीपर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची संधी, सोबत हमखास भेटवस्तू. विश्वास नाशिककरांचा अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
1: सादर करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम

या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातील नौशाद यांचे गीत. संगीतकार होते इकबाल कुरेशी आणि चित्रपट होता चा चा चा. कार्यक्रमात यानंतर दिलेक मंदिर या चित्रपटातील शैलेंद्र यांचे गीत, संगीत शंकर जयकिशन आणि गायक कलाकार मोहम्मद रफी.

दिल एक मंदिर या चित्रपटातील शैलेंद्र यांचं गीत ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी आणि गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर

श्रोते हो, आताच आपण मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातील असद भोपाल यांची गीत रचना ऐकली. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट होता पारसमणी. या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हे पुढील गीत.

लता मंगेशकर यांनी गायलेलं, शकील बदायनी यांचं गीत ऐकलं, संगीतकार होते रवी आणि चित्रपट होता दो बदन। कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन आणि चित्रपट आम्रपाली।

या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्रांचं गीत ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन आणि चित्रपट होता आम्रपाली. कार्यक्रमात यानंतर हे पुढील गीत.

श्रोते हो, आताच आपण राजपूत या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर रोमांस या चित्रपटातील लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आर डी बर्मन.

0: लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं रोमांस या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.
1: अशीच बहारदार गाणी पुन्हा घेऊन येत आहे. आपण भेटूच. श्याम कुलकर्णी आपली रजा घेतो. नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: फरमाइश आता रसिकांची आवड.

0: होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात हेमंत कुमार यांनी गायलेलं फिर भी या चित्रपटामधलं गीत. रघुनाथ सेठ यांच्या गीताला संगीत आहे नरेंद्र शर्मा यांचं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गवार या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे नौशाद यांनी. Thank you.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात गुंज या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आणि संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: झालाय दसरा दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर.

0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक
1: अटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजामध्ये मजलूम या चित्रपटामधलं गीत. एस एच बिहारी यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रामराम मंडल में डॉक्टर राजेश आप दौर आया मुझे समझा लड़का बाबू बाबा ने बंदे तुमसे खूब खूब स्वागत रेडियो विश्वास 90.8 कम्युनिटी रेडियो नासिक आणि जगभरात कुठे ही ऐकने साठी डाउनलोड करा रेडियो विश्वास 90.8 हे फ्री ऐप मंडळी कसं आहे नवरात्र जवळ आलेली आहे देवींची उपासना आपण करणार आहोत पण आपल्या समाजातल्या देवांचा आपण तेवढा सन्मान करतो का आणि त्यातल्या त्यात घरी राहणाऱ्या स्त्रीपेक्षा बाहेर काम करणारी स्त्री ती बाहेर काम का करते तर तिची आवड म्हणून समजा किंवा तिच्या संसाराला हातभार लावण्यासाठी तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या परिवाराची स्वप्न तिच्या नवऱ्याचे तिच्या मुलांचे तिच्या आईवडिलांचे तिच्या सासू सासऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती काम करते त्यावेळेस तिला काय काय अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्या अडथळ्यांना ती जिंकते कशी या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत श्वेता शर्मा सुनीता हलवाई आणि भारती परदेशी आणि यांचा जो व्यवसाय आहे ना तो खूप काहीतरी वेगळा आहे ह्या पूर्ण नाशकामध्ये पोळ्या बनवून पाठवतात चपाती रोटी राम राम
1: राम राम
0: श्वेताजी हा व्यवसाय तुमचा
1: आहे हा माझाच व्यवसाय आहे
0: कधी सुरू केला
1: मला हा व्यवसाय करून सर कमीत कमी 22 वर्ष झालेत आता
0: पण अचानक हा असं काय वाटलं की आपण 22 वर्षापूर्वी लोकांना बाहेरून पोळ्या आणायची सवय होती
1: हो ते सगळ्यात पहिले ना सर माझी ना मेस होती
0: अच्छा मेस पासून
1: माझी मेस होती त्या मेस मी माझी मेस गांधीनगर प्रेस आहे ना जिथे रामलीला होती आपली त्या गांधीनगर प्रेसच्या इथं माझी मी मेसने चालू केलं सगळ्यात आधी पहिले कसा थोडा सासूंचा आधार होता मला त्याच्यानंतर मुले लहान होती त्यांना त्यांचं शिक्षण म्हणजे थोडस घरच्यांचं एवढं म्हणजे पेमेंट पण जास्त नव्हतं त्याच्यामुळे आपण विचार केला
0: का नाही
1: घरचे माझे बँकेत होते पण त्यावेळेस एवढा त्यांना पगार नव्हता ते छोट्या पदवीधर होते तर त्याच्यानंतर मग विचार केला का आता आपल्याला पोरांना जर चांगलं शिक्षण द्यायचंय तर आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून मी त्याच्यासाठी थोडासा एक डब्याने मी सर सुरुवात केली त्याची
0: एक डब्याने सिरियसली
1: नाही सिरियसली बिलकुल नव्हतं घेतलं मी सहज माझं शिक्षण जास्त नाही सर मी फक्त 11वीपर्यंत शिकले
0: व्हेरी गुड
1: तर त्या मी विचार केला की पोरं पण माझे लहान होते मुलं तर म्हटलं विचार केला की मुलांना पण आपल्याला बघता येईल असा आपण काही व्यवसाय चालू करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला घरही बघता येतील मुलंही बघता येतील आणि थोडस आपल्याला काहीतरी आमदनी होऊन जाईल हा विचार करून मी हा व्यवसाय चालू केला पण एक डबे करता करता ना सर त्यांना माझ्या म्हणजे काय माहिती ते परमेश्वराचंच काहीतरी आहे की ते या हातामध्ये परमेश्वराने असे गुण दिले होते का लोकांना त्याची टेस्ट आवडली आणि त्यांनी ते टेस्ट त्यांना पसंत आली मग एका मागोमाग मी कमीत कमी 75 डबे करायला सुरुवात केली
0: तू एकटी बनवायची
1: हो एकटी बनवायची कारण मला त्यावेळेस आहे ना म्हणजे लेडीज लोक मला लवकर भेटत नव्हते
0: पण तुला मदत करेल घरात कोण कोण होतं
1: घरात मदत मी खरं सांगते सर माझे छोटे मुलं कमीत कमी 1-8 वर्षाचा होता 1-12 वर्षाचा होता तर ते मुलं आहे ना मी डबे करून द्यायची त्यांची एक छोटीशी सायकल होती
0: पण मला एक सांग तू 75 लोकांचा स्वयंपाक
1: हो मी करत होते सर माझ्या
0: तुला अंदाज होता की ते हळूहळू तू पण शिकत गेले
1: हो मी पण शिकत गेले म्हणजे मला त्याच्यामध्ये अशी हॅबिट झाली का मला त्याच्याहून ते 75 ते 100 पर्यंत पण ते गेले एवढा अंदाज मला नाही मी व्हेज पण केला सर आणि मी ब्राह्मण आहे मी खरं सांगते पण मी तुम्हाला सांगू परमेश्वरालाच नाही ते मी येणार नॉनव्हेज सुद्धा बनवायला सुरुवात केली पण मी त्या व्यवसायाला कधी हात नाही लावलं मी ते
0: व्यवसाय
1: त्याच्यासाठी मला या परदेशी ज्या आहेत ना या मला त्या हेल्प करायच्या ते धुण्यासाठी
0: नाही आता मला सगळ्यात पहिले एक सांग एका डब्यापासून सुरुवात केली 22 वर्षापूर्वी तर तो पहिला डबा तू केवढ्याला विकायचीस
1: मी तो पहिला डबा खरं सांगते सर तुम्हाला 12 रुपयाला मी विकलाय तो डबा त्यावेळेस
0: एक टाइमचं जेवण तुला खर्च किती येत असेल
1: खर्च नाही मी खर्च आज तुम्हाला सांगून मी फक्त इन्व्हेस्टच केलंय इन्कम मला तेव्हा झालीच नाही
0: त्यावेळेस सुरुवातीला फक्त तुला माहिती होतं का एवढं वाढणार
1: आहे
0: तुझी इच्छा होती का तेवढं वाढावं
1: नाही इच्छा तर माझी कारण मला ते माझं घर चालवण्यासाठी मला ते का पर्याय नव्हतं मला
0: एवढं वाढवायचं होतं तुला
1: मी म्हणजे तुम्हाला सांगू ना मी अजूनपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला
0: अजूनही चालू आहे
1: हो म्हणजे आता मेस नाही करत मी तर त्या पोळ्यांच्या व्यवसायातून नाही ना माझ्या मी हॉटेलच्या वरती म्हणजे हॉटेल
0: पहिले तो 1 ते 75 डबे कसे झाले ते डिटेल सांग आता माहिती का श्वेता तू जे बोलणार आहे ना हे बाकी लोक ऐकणार
1: आहे
0: त्यांना तुझ्यापासून शिकायला मिळायला पाहिजे तर त्या दृष्टीने हळूहळू सांग तू कसं कसं वाढवत गेली कसे कॅल्क्युलेशन करत गेली तुझी पॉप्युलॅरिटी कशी वाढली हे लोकांना समजायच्या दृष्टीने
1: नक्की नक्की मी त्याबद्दल लोकांना नक्की सांगेन त्यांना त्याबद्दल काहीतरी शिकायला भेटेल मी नक्की सांगेन तर त्यांनी मी एक डब्याने जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते एक कमीत कमी 60 वर्षांचे ते बाबा होते तर त्या बाबांना कोणीच नव्हतं म्हणजे त्यांचे मिसेस नुकतेच 2 वर्षापूर्वी वारलेले होते त्यांचे मिसेस एक्सपायर्ड झाले होते तर त्यांनी ते आले माझे असे फिरता फिरता आले आणि आणि त्यांनी मला सांगितलं बेटा मला तू थोडंफार काही डबा बिबा देऊ शकते हो, तर त्यांनी माझ्याकडून तो डबा घ्यायला सुरुवात केली. त्यांना तो डबा माझा एवढा आवडला की त्यांनी मग ते दोन व्यक्तींना सांगितलं, त्या दोन व्यक्तींनी पुन्हा चार व्यक्तींना सांगितलं असं करता. आणि माझे मिस्टर जेव्हा बँकेत पण काम करायचे तर मी माझ्या मिस्टरांना पण एक दिला टेस्टला, म्हटलं तुमच्या इथं ऑफिसमध्ये जे लोक काम करतात त्यांना एकदा, बॅचलर लोक भरपूर होते पहिले, त्यांची फॅमिली आउट ऑफ स्टेशन असायची, तर मी विचार केला म्हटलं तुम्ही एक टेस्ट देऊन बघा. मी तसं फ्री मध्ये कमीत कमी सर तुम्हाला सांगू, मी पहिले तर फ्री मध्ये एक एक डबा टेस्टला द्यायची त्यांना
0: सुरुवातीला
1: की तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. तर त्यांना तो टेस्ट आवडला. त्याच्यानंतर सर मी एक करता करता 15-20
0: जे जेवण द्यायची डब्यात ते रेग्युलरच का
1: रेग्युलर
0: असं काही स्पेशल असायचं?
1: नाही, स्पेशल माझं संडेला असायचं सर.
0: ओके,
1: हो संडेला मी नॉनव्हेज द्यायची त्यांना आणि सॅटर्डेला मी त्यांना गोड द्यायची.
0: ओके,
1: तर असं करून मी त्यांना तो डबा पोहोचवायची.
0: मग किती दिवस व्हायला लागले तुला किती दिवस?
1: मला प्रॉफिट व्हायला सर मला कमीत कमी 3-4 वर्ष मला ते प्रॉफिट कमवायला लागलं. मी 2 वर्ष तर खरं सांगते मला मी थोडासा आपल्या घरातूनच इन्व्हेस्टमेंट केली.
0: हो का?
1: हो, पण मी तो जिद्द सोडली नाही.
0: तुला प्रॉफिट का नव्हतं?
1: प्रॉफिट म्हणजे कसं, मी टेस्ट खूप व्यवस्थित द्यायची ना, म्हणजे
0: क्वालिटी
1: मी द्यायची. क्वालिटी
0: रेट वाढवू शकत नव्हती.
1: रेट म्हणजे मुलं कसे बॅचलर मुलं होते ते आपली मजबुरी काय सांगायचे, तर त्या मजबुरीमुळे मी म्हणले जाऊ दे मुलं बाहेर शिकायला आलेले त्यांच्याकडे इन्कम आहे का नाही आहे, त्यामुळे मी
0: थोडी.
1: नाही, घरी माझ्याकडे मी नंतर घरी पण चालू केलं ते, पण मी स्वतः ते डबे ना सर ह्या विश्वास्त खरंच मी सांगते कोणाला बसणार नाही, मी अक्षरशः ते डबे घेऊन स्वतः द्यायला पण जायची.
0: बापरे,
1: देऊन सगळ्यांना.
0: दिवस कसा, जेव्हा तू 75 डबे द्यायला लागली होतीस तेव्हा दिवस कसा असायचा?
1: दिवसभर म्हणजे मला
0: किती वाजता उठायची?
1: मी सकाळी 3 वाजता रात्रीची उठायची मी.
0: आणि भाजी वगैरे आणायला?
1: भाजी म्हणजे रात्री संध्याकाळी माझं काम बिन संध्याकाळचं आवडलं का मार्केट आमच्या जवळ.
0: दोन्ही वेळेस डबा द्यायची?
1: हो, दोन्ही वेळेस डबा आमचा दोन्ही वेळेस असायचा, कारण मुलांना दोन्ही वेळेस लागायचे.
0: आणि गांधीनगरला मार्केट होतं?
1: तर मग मार्केटमधून आपलं भाजी घेऊन मग आपलं सगळं करायची मी.
0: बरं, सकाळी 3 उठायची?
1: हो, 3 उठून सकाळी करायची.
0: कसा दिवस असायचा सांग?
1: पूर्ण दिवस शेड्यूल म्हणजे माझा पूर्ण दिवस भर बिझी असायची मी.
0: कसा डिटेल सांग?
1: डिटेल म्हणजे सकाळी 3 उठले, आंघोळ केली, देवपूजा केली, तर आपलं तुरंत कुकर लावायला चालू केलं, त्याच्यानंतर एका ठिकाणी पोळ्यांचं पीठ पण एवढं मळावं लागायचं. आता तर देवाच्या कृपेने माझ्याकडे मशीन आहे पीठ मळायची, पण तेव्हा तर मी हातानेच पीठ मळायची सर. आणि एवढं पीठ बघून तर मी जर लेडीज बोलवायला पण गेले का तुम्ही मला जरा डब्यांच्या साठी
0: पोळ्यांचं,
1: तर तेवढं पीठ घाबरून जायचं. एक पण बाई माझ्याकडे राहिली नाही ते काम बघून.
0: तू एकटीने किती डबे बनवले?
1: मी एकटीने मी सर सांगते ना तुम्हाला 75 डबे बनवायची मी. हो, एकटी.
0: पोळ्या, भात, भाजी, वरण.
1: तुम्ही याबद्दल गांधीनगर मध्ये एनी टाइम कधी पण येऊन माझ्याबद्दल विचारू शकता. गांधीनगरच्या सर्व लोकांना हे सगळं माहिती आहे.
0: बरं, तू 3 उठली, आंघोळ बिंगोळ फ्रेश झाली, कुकर लावला,
1: भाजी एका बाजूला भाजी टाकली, पोळ्या.
0: आणि रेग्युलर गॅसवर करायची का काही?
1: सर तुम्हाला खरंच यकीन नाही होणार, मी स्टोव्हवर केलेलं आहे, स्टोव्हवर काम केलेलं आहे. कारण सिलेंडर कसं, एकच सिलेंडर होतं माझ्याजवळ, तर मी स्टोव्हवर काम केलं. स्टोव्हवर पण रॉकेल भेटत नव्हते, तर ते अक्षरशः मी तुम्हाला काय सांगू, कोणाला विश्वास बसण्यासारखं नाहीये. कधी कधी रॉकेल पण जेव्हा संपून जायचं तर मी स्टोव्ह असा थोडासा दगड लावून खाली स्टोव्ह असा हे करून मी स्वयंपाक पूर्ण करायची डब्यांचा, आणि ते देऊन पण यायचं. त्याच्यानंतर पुन्हा दुपारचं जेवणाची तयारी करायची.
0: तयार किती वाजता व्हायचं?
1: माझा स्वयंपाक पूर्ण 9:30 तयार होऊन जायचा. हो, 9:30 पूर्ण, त्याच्यात वरण, भात, 4 पोळ्या, भाजी, चटणी, पापड, पापडाचे पॅकेट असायचे, एका वाटीत लोणचं असायचं, असं सगळं करून मी डबे द्यायची. मी अजून पण ती आठवण म्हणून सर मी माझ्या घरामध्ये ना 15 डबे त्या आठवण म्हणून अजूनही ठेवलेले सर.
0: बरं, मग 9:30 डबे पॅक करून व्हायचे?
1: पॅक करून होऊन मी 10:30, कारण मुलांचे कधी एक्झाम असायचे ना, तर मी मला त्यांना 12:00 ते डबे पोहोचवायचे.
0: कोणचा एरिया होता?
1: नाशिक रोड एरिया.
0: नाशिक रोड मध्ये?
1: हो,
0: तू एकटी जायची?
1: हो, मी गाडी, माझी 2-व्हीलर होती. मी 2-व्हीलर
0: चालवायची शिकली.
1: हो, गाडी चालवत 3 तर पडले सर गाडीवरनं मी, पण जिद्द केली शिकायचं म्हणून शिकायचं. पायाला पण एवढं लागलं माझ्या, पण नाही मी गाडी ना खरं सांगते तुम्हाला सर, मी 2 दिवसात शिकले गाडी, कारण मला खूप शिकणं गरजेचं होतं गाडी. तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती, माझे नंदोई त्यांच्याकडे एक जुनी, तुम्हाला सांगू ना ती कायनेटिक होती बघा, त्या जुन्या कायनेटिक वरून त्यांना रिक्वेस्ट करून मी मागितली ती गाडी, आणि मी त्याच्यावर ती गाडी शिकले. त्यांनी पण त्यावेळेस मला एवढी हेल्प केली का, त्यांनी ती गाडी मला दिली, त्याच्यावर मी शिकले आणि ती आपलं गाडी शिकून आपलं चालू केलं.
0: ग्रेटेस्ट. बरं, ते डबे वगैरे देऊन तू घरी किती वाजता यायची?
1: घरी मी पूर्ण काम करून आहे ना सर, मी मला घरी 1 वाजायचं.
0: आणि मग तुझी मुलं त्यावेळेस?
1: मग मुलांना, मुलं आपल्या
0: शाळा किती वाजता?
1: मुलं सकाळी माझे 7:30 त्यांची बस असायची गांधीनगर वरून सेंट्रल शाळेत मध्ये, आपलं 8 सेंटर आहे ना, तिथे होते ते शाळेत शिकायला.
0: याच्यात तुझ्या नवऱ्याची मदत?
1: माझ्या नवऱ्याची मदत तर बिचारे ते मला एवढी मदत करायचे, कारण ते अर्धे डबे नाशिकचे होते ना माझे, तर ते त्यांना ते डबा तयार करून मी ते नाशिकला द्यायचं, तर ते ड्युटी करून ते डबे पण द्यायचे. माझ्या मिस्टरांची मला खरंच खूप हेल्प झाली, माझ्या मुलांची मला खूप हेल्प झाली. माझी मुलं एवढे लहान असताना, माझ्या मुलांनी लहानपणापासूनच थोडस त्यांना डबे बिब्याचं सगळं ते त्यांनी केलं. मला दोन चार डबे असे जवळचे असायचे ना, तर ते आपल्या छोट्या सायकलवर जाऊन दोन डबे देऊन यायचे. ते तेवढी हेल्प त्यांनी मला पोरांनी पण केली.
0: तुझं जेवण किती वाजता व्हायचं?
1: सर मी पूर्ण कामावर तीन साडेतीन ला जेवायची. साडेतीन ला जेवले का खरंच मी तुम्हाला सांगू ना, मी अक्षरशः रडायची का मला थोडंसं पाठ टेकायला भेटायला पाहिजे, पण मला ते तोडा वेळच नव्हता.
0: तू 12 साडे 12 वाजता घरी यायची, मग त्याच्यानंतर
1: मग आपलं जे सगळा जो

0: सारा होता तो सगळा आवरायचा. पुन्हा मग ते भांडे डबल घासून मग ते आपल्याला संध्याकाळचा त्याच्यावर स्वयंपाक करावा लागायचा. मग ते सगळं करून मग पुन्हा संध्याकाळची तयारी संध्याकाळी. मला जर 3:30 जर मी सुरुवात केली ना स्वयंपाकाला तर ते 5:30 पर्यंत व्हायचे सर. आणि मला बरोबर 5:45 मी निघून ते 6 वाजेपर्यंत मला ते मुलांना डबे द्यावे लागायचे तिथे. तर असं माझं पूर्ण शेड्यूल. आणि घरी येता येता मला 8 वाजायचे.
1: बापरे.
0: आणि मी तुम्हाला सांगू ना त्यावेळेस
1: अभ्यास वगैरे
0: मुलाचा अभ्यास मुलांनी तर मला कधी स्वतः करायचे. मला मुलांनी तर मला अभ्यासासाठी कधी काही त्रास नाही दिला सर. आणि माझी खरं तुम्हाला सांगते त्यावेळेस माझी बिलकुल ऐपत नव्हती का मी माझ्या मुलांना ट्युशन लावेल म्हणून. माझी तेवढी परिस्थितीच नव्हती. पण आज सगळं परमेश्वरच्या कृपाने माझा मोठा मुलगा सीए सर.
1: काय बोलते
0: हो. माझा मोठा मुलगा सीए. माझा दुसरा पण मुलगा चांगल्या जॉबला येतो.
1: तुझी मेहनत कामाला.
0: आणि सगळं मी मुलांसाठी
1: जाणीव आहे याची.
0: मुलांना माझ्या खूप जाणीव आहे सर. मी काय सांगू तुम्हाला खूप जाणीव आहे. माझा मोठा मुलगा सीए जेव्हा झाला 8 महिन्यात त्याने मला 2 BHK चा इतका मोठा फ्लॅट घेऊन दिला सर. बोले मम्मी बस झालं आता तुला मी स्वतःच्या घरात जाऊन ठेवेन.
1: नाही बरं आता मला एक सांग. हे तू एकटं करत होती आणि 2 वर्ष तुला प्रॉफिट पण नव्हतं झालं.
0: नाही
1: मग तुला प्रॉफिट व्हायला सुरुवात केल्यानंतर तू तुला मदत करायला कोणी.
0: मदत म्हणजे सर कसं मी तुम्हाला सांगू. मदत करून करून आपण किती दिवस कोणाची मदत.
1: नाही मदत इन द सेन्स कोणी कामाला ठेवलं नाही तू.
0: कामाला मी तुम्हाला सांगते ना 2 वर्षानंतर म्हणजे मेसचं काम आहे ना सर मी एकटीच करायची. आणि मग त्याच्यानंतर आमचं जी टाईप होतं गांधीनगरला तेव्हा एवढं मोठं भाडं भरणं मला काही अशक्य होतं म्हणून मी एक भाडेकरी ठेवला मधल्या रूम मध्ये. तर त्या लेडीजची पण परिस्थिती थोडीशी होती तर तिला मी विचारलं की तू पोळ्या बिळ्या जर मला मदत करत असेल तर माझं खूप काम असं होऊन जाईल. मी तुला काय माझ्या याच्यातून जे पण थोडं प्रॉफिट होईल त्याच्यातून तुला मी मदत करू शकते. मग तिने मला होकार दिला आणि त्या बाईमुळे मग अजून 2 बायका माझ्या घरी आल्या. आणि जेव्हा मला चांगली इन्कम थोडी भेटायला लागली तर मी त्याच्यावर 2 बायका ठेवल्या भांडे घासायला ठेवलं आणि मग नंतर माझं थोडं काम इझी झालं. त्याच्यानंतर
1: हे डबे किती दिवस चालले तुझे.
0: माझे हे डबे मी कमीत कमी ना सर तुम्हाला सांगू 8-9 वर्ष तर मी हे काम केलेले डब्यांचं. हा म्हणजे 10 वर्ष पकडून घेतो.
1: साधारण कोणत्या वर्षापर्यंत
0: तरी पण 2005 पासून मी हे काम चालू केलं.
1: 2015 पर्यंत
0: त्याच्यानंतर मी जेव्हा मी डबे द्यायचे ना सर ज्याचे खाली हॉटेल होते तर वरती ते मुलं बॅचलर म्हणून राहायचे तर आम्हाला डेली बघायचे ते. मग एक सद्गुरू हॉटेल म्हणून आहे आमचं इथं दत्त मंदिरला नासिक पुन्हा हायवेवर. तर त्यांनी ना डेली मला बघायचे का या मेसचा डबा डबे देता म्हणून त्यांनी मला एक सहज एक दिवस बोलवलं आणि त्यांनी मला विचारलं का तुमचा जरा डबा मला दाखवा तुमचा डबा कसा आहे. तर त्यांना माझ्या त्याच्यातल्या पोळ्या खूप आवडल्या. तर ते म्हणे की अरे तुमच्या पोळ्या तर छान आहे तर तुम्ही आम्हाला किती क्वांटिटी पर्यंत देऊ शकता. तेव्हा सर माझ्याकडे काही बॅकअप नव्हतं म्हणजे हो कारण मग एवढं म्हणजे मी त्यांना जर म्हटलं मी जास्तीत जास्त 2016ची गोष्ट आहे. तर त्यांनी मग मला सांगितलं तर मी मग चालू केलं. त्यांना म्हटलं ठीक आहे बघा म्हणजे तुम्ही किती क्वांटिटी पर्यंत देऊ शकता मला. तर म्हटलं आता तर सध्या मी तुम्हाला 200 पर्यंत करू शकते. 200 हॅबिट होती सर मला
1: डब्या व्यतिरिक्त 200 करायचं.
0: डब्यासाठी तुम्हाला एक लेडीज भेटून गेली होती ना ती पोळ्या करण्यासाठी. तर म्हटलं चला ते बरोबर हा पण बिझनेस आपण करून बघू म्हणून मग केलं. तर त्यांना आमच्या पोळ्या खूप आवडल्या. मग त्या सद्गुरू हॉटेलमुळे आज मी जेवढं पण माझे हॉटेल आहेत ना सगळे त्या सद्गुरू हॉटेलमुळे.
1: आज किती पोळे बनवतेस तू.
0: आज कमीत कमी माझ्या घरातून आहे ना 3000-1000 पोळ्या माझ्या रोज.
1: आणि मशिनरी काय.
0: मशिनरी आता मी जसजशी माझे याच्यामध्ये वाढलं गेलं काम मग मी पीठ मळायची मशीन घेतली सर. माझ्याकडे चक्की आहे आपलं गहू दळायची. हो तर ते सगळे इन्स्ट्रुमेंट मी लेडीज
1: लाटायचे
0: लेडीजच कारण आहे ना
1: मशीनवर नाही करत.
0: मी माझ्या घरामध्ये मी पोळ्यांची मशीन पण ठेवली आहे सर बनवण्याची. पण ते मशीनच्या पोळ्या हॉटेलला चालत नाही. हो कारण त्याच्या पोळ्या ना थोडा फक्त लगेचच्या लगेच खाल्ला तरच आहे ना तर त्या काय उपयोग आहे म्हणून ती मशीन मी तशी ठेवली. माझ्याकडे प्रॉपर लेडीज लोक 5 लेडीज लोक काम करतात माझ्या इथे.
1: आणि सध्या तुझा दिवस किती वाजता सुरू होतो.
0: आता सध्या तर तुम्हाला मी काय सांगू बघा या बसलाय सुनीता हेलवाई या रात्री 2:00 मी यांना आपल्या त्यांच्या घरातून घेते आणि त्यांना कारखान्यावर सोडते. या रात्री 2 पासून माझा टार्गेट 1500 पोळ्यांचा मी अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही सर. मी 1500 पर्यंत केलेलं आहे पोळ्याच
1: एकटीने
0: 1500 पर्यंत
1: लाटलेल्या.
0: हो लाटलून शेकून बांधून 8 पीठ मळून.
1: काय बोलते.
0: हो माझं टार्गेट पण अजूनपर्यंत या बायका 1500 जमिनीवर
1: बसून.
0: हो आमचं येऊन एनी टाइम तुम्ही बघू शकता गांधीनगर मध्ये अजूनही काम चालतं आमचं. तर तिथे सर या लेडीज आहे जय सुनीता या 2 वाजता येतात आपलं सगळं करून. या कमीत कमी तुम्हाला यकीन नाही येणार या लेडीज पण 1400 पोळ्या बनवतात या ज्या तुमच्या समोर बसल्या आहेत.
1: सुनीता जी आपके बारे में बताइए आप कहां से है.
2: मैं यूपी से.
1: अच्छा तो आपके पति क्या करते हैं.
2: वो लाइट का काम करते हैं.
1: जॉब करते है क्या?
2: नहीं, मास्टर मॉल है, वहाँ पे काम करते।
1: काम करते, घर में बच्चे वगैरह?
2: दो लड़का एक लड़की है।
1: क्या करते हो?
2: वो पढ़ाई करते एक कॉलेज।
1: तो आप रहती कहाँ?
2: ये उपनगर में।
1: तो उपनगर से आप?
0: मैं
1: रोज दोन वस्ते
0: दोन घायला जाते मेरे डेली।
1: आप सोती कब है?
0: वही यही सब आश्चर्यजनक बातें।
1: नहीं सही में, आप कितने बजे सोती है रात को?
2: सोने का ऐसे कुछ टाइम?
0: दिन भर के चार घंटा दिन में नींद लेती है वो।
1: अच्छा, 2 बजे ये आती है, उसके बाद आपका दिन कैसा रहता है?
2: बहुत अच्छा रहता था।
1: नहीं नहीं, केस क्या क्या करती है? 2 बजे समझो, 2 बजे घर से निकली।
2: हाँ।
1: उसके बाद पहुंच गए 2:30 बजे। उसके बाद?
2: तो उसके बाद अच्छा, वो तो चपाती बना दी ना।
0: हाँ, तो आटा गुनती है पहले।
2: पहले आटा गुनती हूँ, उसके बाद जो है चपाती।
1: तो आप अकेली 2 बजे पर रहती है वहाँ पर?
2: हाँ,
1: और कोई नहीं?
0: बाकी के लेडीज 6 बजे के बाद आती है।
1: अच्छा, आणि तुला किती वाजता पोळ्या पोहोचवायच्या असतात?
0: मला सकाळी माझ्या 8:30 कमीत कमी 8:30 वाजता।
1: कोणाला द्यावं लागतं सकाळी?
0: सगळे आपले जे जितके पण माझे होटल आहेत ना नाशिक रोडचे, त्यांचे सगळे ट्रॅव्हल्स मध्ये ट्रेन मध्ये यांच्या पोळ्या जातात।
1: ओके ओके
0: हो, तर मग त्यामुळे आमचं 8:30 कमीत कमी 6:30-7:00 पोळ्या तर आमच्या 8:30 निघतात सर आमच्या घरातून। तर ही सकाळपर्यंत
1: शेकड्यावर विकते काय? 100 पोळ्यांचे एवढे?
0: हो, 100 पोळ्यांचे।
1: साईज किती?
0: माझी पोळ्यांची मोठी आणि छोटी अशा दोन साईजच्या पोळ्या।
1: दोन साईजच्या?
0: तर एक आमची जशी 5 रुपये एक छोटी, 6 रुपये मोठी।
1: ओके,
0: आम्ही होलसेलर आहे सर। आम्हाला
1: मेहनत सगळी तुझी?
0: मेहनत सगळी आमची। तर माझं भविष्यात एक आहे स्वप्न माझं,
1: का
0: मी एक हॉटेल सुरू करेन। माझं एक स्वप्न।
1: किती सुंदर बनवशील!
0: एक स्वप्न आहे माझं, ते
1: मेस टाइपच हॉटेल बनव।
0: हो तेच ना। आणि मी ना सर आता तसं आमच्या याच्यातून असा विचार केलाय मी का, माझ्या मिस्टरांचं, तर तुम्ही माझ्या मिस्टरांचं जर बघितलं ना, त्यांचं पूर्ण तिथे खूप त्यांची सेवाभाव चालते। तर त्यांचं पण एक आहे स्वप्न की आपल्या इथे जे गोरगरीब असतील ना, त्यांना आपण मोफत जेवण द्यायचं म्हणून।
1: व्हेरी गुड,
0: त्यांचं आहे अशी आमचं एक भविष्यात एक असं आहे। फक्त देव आम्हाला त्याच्यावर थोडं सफलता देव। आम्ही जो विचार केला त्याच्या।
1: भारती परदेशी,
3: नमस्ते।
1: तुझ्याबद्दल सांग, तू काय, तू कुठे राहतोस?
3: मी यांच्या शेजारी, भाभीच्या शेजारी,
1: गांधीनगर।
3: हो,
1: मग तू यांच्याशी कशी जोडली गेलीस?
3: ते भाभीचं कसं स्ट्रगल बघून आहे ना, ते कसं आमच्या शेजारीच राहायचे।
1: तुझा नवरा काय करतो?
3: माझे मिस्टर आमची लॉन्ड्री।
1: ओके, कुठे?
3: गांधीनगर मध्ये,
1: म्हणजे घराच्या जवळ।
3: घराजवळ।
1: बर, आणि तुला मुलं वगैरे?
3: मुलगा एक आहे।
1: तो काय करतो?
3: शुभम परदेशी, तो लॉन्ड्री चालवतो आता।
1: अच्छा, म्हणजे लॉन्ड्रीचा बिझनेस आहे। आणि तू घरून, तू काय जॉब करते?
3: मी भाभीला थोडं हेल्प करते।
1: तू किती वाजता जॉईन होते यांना?
3: मी भाभीला कसं दुपारी
0: जेव्हा पण त्यांना
3: जेव्हा भाभीने बोलवलं तेव्हा।
1: ओके, आणि पोळ्याच? पोळ्याच
0: पॅकिंग
1: फक्त? पोळ्या करतेस?
0: हो, आता फक्त माझ्या पोळ्याच।
1: आणि ते पॅकिंग वगैरे कशात करून देते?
0: पॅकिंग आमचा एक रॅपर आमच्याकडे आहे।
1: ओके,
0: त्याच्यामध्ये कमीत कमी 8-9 तास पोळ्या गरम राहतात अशी आमची पॅकिंग आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही तसे पॅक करून आम्ही मग हॉटेलला सप्लाय करतो।
1: भारती, तुझी मदत कशी असते?
3: भाभीचं कसं आहे, भाभीला आम्ही पहिल्यापासून ओळखतो। भाभीचं स्ट्रगल बघून एकदा भाभी मेसचं काम करत होती, करता करता ना तिचं आहे ना एकदम कुकर आहे ना, कुकरचं हे झालं होतं, तर तिचे पाय वगैरे सगळे जळाले होते। तर आम्ही शेजारी
1: गोष्ट आहे
0: ही, मला वाटतं 2017 ची।
1: बापरे, ऍक्सिडेंट झाला होता
3: तेव्हा।
0: ते कुकर म्हणजे त्याचं कुकरच उडून गेला, बस झाला होता।
3: तर मग भाभी म्हणे थोडीशी मला हेल्प करा, तेव्हापासून आम्ही भाभीशी जॉईन झालो।
1: तुझा काय अनुभव हा काम करण्याचा अनुभव काय? तू बाकी कुठेच काम केलेलं
3: नाही? कधीच नाही।
1: गृहिणीस आहे तू?
3: हो, गृहिणी।
1: आणि नॉनव्हेज खूप छान बनवतेस?
3: हो, ते भाभीला कसं हेल्प?
1: कधी प्रोग्राम बनवायचा?
0: लगेच, तुम्ही जेव्हा म्हणाल सर, जेव्हा म्हणाल तेव्हा।
1: तुला स्वयंपाक बनवायला आवडतो?
3: हो।
1: आणि मग तुझी काय काय काय मदत करते तू? आता तू फूडची ऑर्डर घेतच नाही पोळ्यां व्यतिरिक्त?
0: नाही, आता नाही घेत सर। आता मुलं नाही म्हणता, कारण त्याच्यात खूप मेहनत आहे, पण आहे म्हणजे पण कसा मेहनत, जर आपल्याला जर बॅकिंग जर चांगली भेटली जशी वर्कर्स बिर्कर्सची, तर तो मेसचं काम तर बेस्ट आहे सगळ्यात। आता तर पैसे पण चांगले आहेत त्याचे, ज्यावेळेस मी करायचे त्यावेळेस तो खूपच पैसे कमी होते त्याचे। 12 रुपये डब्बा दिलेला आहे सर मी।
1: आणि शेवटचा डबा किती?
0: शेवटचा डबा माझा मी जेव्हा बंद केलाय सर, ते शेवटचा डबा माझा 35 रुपये होता।
1: कधीची गोष्ट आहे
0: ही? 2011-12 ची असेल।
1: आणि आता काय डब्याचा रेट?
0: आता 80-100 रुपये रेट आहे।
1: हो का?
0: एक टाइम असा हो, त्याच्यामध्ये पण जेव्हा ज्या हिशोबाने आम्ही जेव्हा द्यायचो त्यांना, तर क्वालिटी म्हणजे एवढा विचार, 3 पोळ्या देतील जसे, कारण महागाई तशी झाली ना, करणार पण काय। त्या हिशोबाची महागाई.
1: प्रामाणिकपणे सांग, तू ह्या 5 रुपयाने पोळी देतेस, तुला आता हा लोकांना ज्यांना व्यवसाय सुरू करायचा त्या दृष्टीने सांग, तू 5 रुपयाला पोळी करते, तुला ती पोळी पूर्ण पोळी केवढ्याला पडते, सगळा खर्च वजा जाता?
0: पूर्ण खर्च जसा जाऊन मला त्या पोळी मागे जसा 2.5 रुपये खर्च आहे त्याचा एका पोळी मागता, अर्ध्याला अर्ध मिळतं, आता मिळायला लागले अर्ध्याला.
1: आणि ते लोक,
0: त्यांना तर खूप प्रॉफिट आहे. आणि असं नाही, अजून पण नाशिक शहरामध्ये भरपूर लोकांनी पण चालू केलेला आहे तसा बिझनेस. हा
1: तुझं प्रामाणिक मत आहे की हातानेच बनवलेल्या?
0: हो नाही, मशीनच्या पोळ्या तर मी तुम्हाला सांगते, मशीनच्या पोळ्या तर अजिबात चालणार नाही.
1: आणि तू
0: करून बघितलाय प्रयत्न?
1: तू पीठ वगैरे रेडीमेड घेते का, दळून घेते?
0: नाही, मी दळून, माझ्याकडे प्रॉपर चक्की आहे, आम्ही प्युअर पीठ वापरतो त्याच्यासाठी. हो, आम्ही गव्हाच्या पोळ्या देतो त्यांना.
1: आणि त्याच्यात काहीच नाही, फक्त पाणी आणि मीठ?
0: फक्त पाणी आणि मीठ बस.
1: आणि परोठे वगैरे देत नाही तू?
0: नाही, परोठे पाहिजे द्यायचे, आलू का पराठा, गोबी का पराठा,
1: साध्या परोठा जो असतो, साधी पोळीचा परोठा?
0: नाही तेवढा सर, मला आता नाही वेळ मिळत तेवढं करण्यासाठी.
1: तुला बिझनेस पुढे वाढवायचा आहे का?
0: नाही वाढवायचा आहे ना, मी बिझनेस तर मी हा जोपर्यंत आहे माझ्या शक्ती तोपर्यंत मी हा बिझनेस करेल, जोपर्यंत या लेडीज लोकांचा मला सपोर्ट आहे.
1: नाही सुनीता तो ग्रेट ही है यार.
0: सुनीता तो हमारे इधर का ये
2: मिलती मुझे, इनकी बहुत हेल्प मिलती है.
1: अरे मगर उनको आपकी कितनी हेल्प मिलती है?
0: नहीं आज ये, आज मैं आपको बताऊँ, आज ये लेडीज लोग है ना, तो आज मैं सही में इस पोजीशन में ये लेडीज लोगों को सबसे पहले मैं मान सम्मान दूंगी, क्योंकि आज इन लेडीज लोगों के वजह से आज जो मैं पोजीशन पे हूँ, आज इन लोगों का मुझे बहुत हाथ भार है. मैं भविष्य में जो भी, मैं आपको बल्कि इनको कभी भी एनी टाइम में इनके लिए खड़ी रहूंगी. मुझे इन लोगों, आज ये जो भी दिन देख रही हूँ इन लेडीज लोगों के वजह से देख रही, अगर इन्होंने उस वक्त मुझे साथ नहीं दिया होता तो मैं क्या करती, क्योंकि इन लोगों का सपोर्ट मुझे बहुत जरूरी था.
1: सुनीता जाते जाते जिन लेडीज को, जिन औरतों को काम करने की इच्छा है और उनको डर लगता है कि मैं कर पाऊंगी क्या नहीं, तो उसने क्या करना चाहिए, क्या कहेगी तू?
2: मैं तो कुछ नहीं कहना चाहूंगी, मैं तो इतना ही बोलूंगी कि अपने आत्मविश्वास ज्यादा रहता ना, जैसा विश्वास से करने का, ऐसा कि हाँ ये मैं कर सकती हूँ. और मैंने यही, इनकी मेरे को बहुत सपोर्ट मिली, फ्रेंड से भी बहुत बेहतर है, बता के इतना सब कुछ करने
0: का आत्मविश्वास है.
2: हाँ, आत्मविश्वास.
1: और आप में क्या परिवर्तन हुआ अंदर से, कॉन्फिडेंस बढ़ गया क्या?
0: बहुत योगा करती है, योगा से इसको ज्यादा मिला हुआ है. हाँ? योगा से फ्रेश रहती है. एक जमाने में योगा टीचर भी रहे ओके गए. हाँ? वो
2: हम लोग जो है ना ऐसे शिविर लगाते हैं जगह जगह पे हॉल में योगा.
1: तो आप टाइम कैसे निकालती है?
0: नहीं अभी तो फिलहाल बंद किया है ना,
2: बंद किया है.
0: अभी बंद है, पहले करती थी जब शुरुआत पे.
1: मुझे असं म्हणायला हरकत नाही का ग, ज्याचा स्वभावच तसा पाहिजे की काही ना काही, आता ही योगा शिकवत होती त्याच्यानंतर पोळ्या, म्हणजे हिला काहीतरी बनायचंच होतं. सुनीता ग्रेट होतो
0: त्याच्याबद्दल. अजून मी सुनीता बद्दल जर तुम्हाला मी सांगितलं ना सर, तर तुम्ही दिवसभरात जर ही 1300 पोळ्या पण करते ना, तर जर तुम्ही तिला बघितलं ना तरी पण तुम्हाला वाटणार नाही काही नाही 1300, कारण एवढं पूर्ण फ्रेश राहते ती. एकदा
1: बैठके करते, पीठ वगैरे दुखते, हात दुखता नाही? कमाल आहे यार. भारती तू काय सांगशील, ज्यांना काही बायकांना काही करायची इच्छा आहे त्यांना तू काय सांगशील?
3: मी तर एवढं सांगते, कसं आहे ना, बायकांनी असं विचार नाही करायला पाहिजे काय मी हे करू नको हे करू नको,
1: लाज वाटली.
3: हा, उत्साह करायला पाहिजे असं, ते उत्साहामुळे पुढे पुढे माणूस बायका जाऊ.
0: आणि शेवटचं मी तुम्हाला खरंच सर, एक सगळ्या लेडीज लोकांना, सगळ्या महिलांना मी एकच सांगू इच्छिते का, कधी पण कुठल्या पण कामाची कधी लाज करू नये. काम हे आपण जर ठरवलं ना, तर एक लेडीज काय नाही करू शकत, सगळं काही करू शकते. महिलांना देवीची शक्ती आहे आणि त्या देवीच्या शक्तीमुळे ती कुठं काही पण जिंकू शकते या जगामध्ये.
1: तुम्हाला देवीचं गाणं येते एखादं, एखादं कडवं काहीतरी?
3: बीच भवर में खेल रही रे एक छोटी सी कन्या, बीच भवर में खेल रही रे एक छोटी सी कन्या, भक्तों ने पूछा मैया.

0: के छोटी सी कन्या।
1: आप तीनों को मेरा सैल्यूट है, ग्रेट है आप लोग, और आप तीनों का सपना पूरा हो यही देवी माँ की तरफ प्रार्थना।
2: आपका बहुत बहुत धन्यवाद सर, आपने हमको यहाँ तक बुलाया, आपका बहुत बहुत शुक्रिया। हम आपका बहुत बहुत शुक्रिया मानते हैं।
1: कुछ नहीं भारती जी, आपके इधर खाना खाने आ रहा हूँ।
3: हाँ, हाँ।
1: रोटियाँ इनके इधर से लेके
3: चलेगा, ठीक है।
2: मोस्ट वेलकम सर,
3: भी बड़े होंगे अभी तो कोई टेंशन नहीं,
2: मोस्ट वेलकम सर आप।
1: मंडली फक्त ना मायकडे हे नाही ते नाही ते नाही रडत बसण्यापेक्षा मार्ग शोधा। एक डब्यापासून सुरुवात केली ते कोणीतरी मार्ग दाखवत, म्हणजे कोणीतरी येऊन त्यांना म्हटलं की माझ्याकडे प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे जेवण बनवायला कोणी नाही, मी हॉटेलमध्ये खातो, तुम्ही मला डबा बनवून द्याल का। तिथून या बाईने सुरुवात झाली, एका डब्यापासून स्वतः 75 डबे बनवायची, आणि आता किती पोळ्या रोज बनवते,
2: 3000 पोळ्या जातात सर,
1: आणि आताही 3000 पोळ्या रोज बनवून घेते, म्हणजे एका प्रकारे एक छोटा कारखाना सुरू केलाय। कोणत्याही प्रवासाची सुरुवात छोट्या पावलाने होते मंडळी, लक्षात ठेवा। काही गरज वाटली तर फोन करा 83 800 16 512 वर। राव राव मंडळी, भेटूया।
4: अहो पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
5: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, हिंदीवर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात। दो राह या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं।
6: Darling, at your left it.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

0: मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं SH बिहारी यांचं गीत पुरस्कार या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि हे गीत ऐकूयात दो बच्चे दस हात या चित्रपटामधलं.

0: अरे सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by Sony Gifts, exclusive range.

0: bakery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आनंदघन लता या कार्यक्रमाच्या 27व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते लता मंगेशकर आणि ज्याला स्वरांचा जादूगार म्हटलं जातं असं संगीतकार R.D. बर्मन यांच्या गाण्यांविषयी. मंडळी, असं म्हणतात की गवयाचं पूर रडतं ते देखील सुरात. R.D. बर्मन यांच्या बाबतीत त्यांचे आईवडील आणि नातेवाईक यांना हा प्रत्यय कधीच आला होता. मुलाचं नाव राहुल होतं पण बेट्याचं रडणं होतं पंचम सुरामध्ये आणि म्हणूनच तो पंचम झाला. लहान असताना दादामुनी उर्फ अशोक कुमार यांनी पाहिलं की तो सारखा पा पा म्हणतो आहे आणि त्यामुळं या राहुलचं नाव झालं पंचम. हेच आपले पंचमदा उर्फ प्रख्यात संगीतकार R.D. बर्मन. मंडळी, R.D.जवळ संगीताची प्रतिभा जन्मजात होती. वडील S.D. बर्मन प्रख्यात संगीतकार तर होतेच पण हा बाप से बेटा सवाई होता हे त्यानं पुढं सिद्ध केलं. S.D. बर्मन जेव्हा कलकत्त्याहून मुंबईला आले तेव्हा राहुल फक्त 5 वर्षांचा होता. त्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी त्याची रवानगी पुन्हा कलकत्त्याला केली. राहुल शाळेत तर जायचा पण अभ्यासात त्याचं फारसं लक्ष नव्हतं. मित्रांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी भटकणं, सायकल चालवणं, पोहणं या गोष्टी त्याला आवडायच्या. एकदा शाळेमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम असताना त्यानं स्टेजवरती माउथ ऑर्गन इतक्या सफाईदारपणे वाजून दाखवला की सगळेच आश्चर्यचकित झालं. ही गोष्ट त्याच्या वडिलांना म्हणजे S.D. बर्मन यांना कळली तेव्हा त्याने त्याला विचारलं की अरे तुला नेमकं काय करायचं आहे, अभ्यास करणार की संगीत, मोठेपणी कोण होणार आहेस मंडळी? तेव्हा लहानग्या राहुलनं जे उत्तर दिलं ना ते त्याच्या आत्मविश्वासाची साक्ष देणारा होतं. तो काय म्हणाला ऐकूया. तो म्हणाला, मला संगीतकार व्हायचं आहे आणि मी तुमच्यापेक्षा मोठा संगीतकार होणार. मंडळी, राहुलचे हे उद्गार सार्थ ठरले. तो जन्मजात प्रतिभेचं लेणंच घेऊन जन्माला आला होता ना. त्याने संगीतबद्ध केलेला एक सुंदर गीत आपण ऐकूया, अपने प्यार के सपने सच हुए. गीत आनंद बक्षी यांचं आहे. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी हे गायलेलं सुंदर गीत बरसात की एक रात या चित्रपटातलं आहे.

मंडळी, राहुलनं जेव्हा आपल्या वडिलांना सांगितलं की मला मोठा संगीतकार व्हायचं आहे आणि तुमच्यापेक्षाही मोठा संगीतकार मी होणार आहे, तेव्हा एच डी बर्मन म्हणजे त्याचे वडील खरंच विचार करायला लागले आणि मग त्यांनी गंभीरपणे त्याला शास्त्रीय संगीताचं शिक्षण द्यायचा निर्णय घेतला आणि मग त्यासाठी शिकवणीची व्यवस्था केली. ब्रजेन विश्वास यांच्याकडे तबला आणि उस्ताद अली अकबर खां यांच्याकडे आरडींनी सरोद वादनाचे धडे घेतले. मंडळी, असं म्हणतात की राहुल केवळ 9 वर्षाचा असताना त्याने ऐ मेरी टोपी पलटके ही धून तयार केली होती आणि तिचा वापर एच डी बर्मन यांनी फंटुश या चित्रपटात केला. राहुलने लहानपणीच तयार केलेल्या सर जो तेरा टकराए या गीताच्या चालीचा उपयोग तर एच डींनी गुरुदत्ताच्या प्यासा या चित्रपटात केला. हे गाणं आजही लोकांच्या ओठावर आहे. आर डी फक्त वयाच्या 16व्या वर्षापासूनच आपल्या वडिलांकडे सहाय्यक म्हणून काम करायला लागले, पण लवकरच त्यांनी आपली स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली आणि आणखी काही वर्षात पुढे स्वतःची संगीतकार म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय शास्त्रीय संगीताला आर डींनी पाश्चात्य संगीताची जोड देऊन एक वेगळी ओळख मिळवून दिली. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातलं बेमिसाल या चित्रपटातलं एक सुंदर गीत. हे गीत आनंद बक्षी यांचं आहे. गाण्याचे बोल आहेत एरी पवन ढूंढे किसे तेरा मन.

मंडळी, आरडींनी हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त बंगाली, तमिळ, तेलुगू आणि मराठी गाण्यांना सुद्धा संगीत दिलंय. या दरम्यान त्यांनी स्वतःही अनेक गाणी गायली. त्यांचं शोले या चित्रपटातलं महबूबा हे गीत कोण विसरू शकेल. त्यांनी संगीतामध्ये अनेक नवीन प्रयोग केले, अनेक नवीन वाद्ये आणली, तर काही आवाजांसाठी अगदी दैनंदिन वापरातील वस्तूंचा देखील वापर केला. त्यांना आगगाडीच्या लयीत, ढगांच्या गडगडाटात, पानांच्या सळसळीत सगळीकडे संगीत दिसायचं. संगीताची धून, लय, ताल या गोष्टींमध्ये त्यांना गवसायची आणि त्याचा वापर आपल्या संगीतात ते मोठ्या खुबीनं करून घ्यायचे. संगीतकार म्हणून त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट होता छोटे नवाब. पण तिसरी मंजिल या चित्रपटानं त्यांना एक यशस्वी संगीतकार म्हणून ओळख मिळवून दिली. या दरम्यान आपल्या वडिलांचे सहाय्यक म्हणून ते काम करतच होते. मंडळी, पुढे असं झालं की 1969 राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या अप्रतिम अभिनयानं नटलेला आराधना हा चित्रपट आला. या आराधना चित्रपटाच्या वेळी त्यांचे वडील म्हणजे एस डी वर्मन हे आजारी होते. त्यामुळे झालं काय की आराधनाच्या संगीताची जबाबदारी नैसर्गिकपणे आरडींवर आली. पण त्यांनी ती इतकी सुरेख पार पाडली की या चित्रपटातली सगळीच गाणी सुपरहिट झाली. चित्रपटाच्या लोकप्रियतेमध्ये या गाण्यांचा मोठा वाटा होता. पण आराधनामधील गाण्यांचा गौरव झाला तेव्हा आरडींच्या नावाचा उल्लेख कोणी केला नाही. आरडींना त्यामुळं वाईट वाटलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपण स्वतंत्रपणे काम केल्याशिवाय आपली वेगळी ओळख निर्माण होणार नाही. आणि मग आरडी संगीतकार म्हणून स्वतंत्र काम करायला लागले. आणि एक वेळ अशी आली की आरडी आणि एसडी हे केवळ पिता पुत्र न राहता एकमेकांचे स्पर्धक बनले. पण गंमत म्हणजे आरडींनी लवकरच लोकप्रियतेत आपल्या पित्याला मागं टाकलं आणि पंचमदा हे संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचं नाव बनलं. याच पंचमदांनी संगीतबद्ध केलेलं एक गीत आपण ऐकूया, घर या चित्रपटातलं. गुलजार यांनी लिहिलेलं हे गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आहे. आपकी आंखों में कुछ महके हुए से ख्वाब है.

मंडळी, आर डी बर्मन आणि एच डी बर्मन यांचा एक किस्सा आपल्याला सांगतो. झालं असं की 1 ऑक्टोबर 1974 एच डी बर्मन यांचा वाढदिवस होता, म्हणजे आर डींच्या पिताश्रींचा. आणि मग पिताश्रींना भेटण्यासाठी आर डी त्यांच्या घरी गेले. त्यावेळा ते दोघंही वेगवेगळे राहत होते आणि आर डी आपल्या वडिलांच्या घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट आढळून आली. कोणती? तर आर डींनी संगीतबद्ध केलेले जे चित्रपट होते, आपकी कसम आणि अजनबी, या चित्रपटातली गाणी एच डी बर्मन ऐकत होते आणि ते पाहून आर डी बाहेरच थांबले. आता मध्ये प्रवेश कसा करावा या संकोचामध्ये ते होते, परंतु थोड्या वेळानं ते मध्ये गेले आणि आपल्या वडिलांना आपल्या चित्रपटातली गाणी ऐकताना पाहून त्याने आश्चर्य व्यक्त केलं. तेव्हा एच डी बर्मन म्हणाले की राहुल, तू तर माझ्यापेक्षा मोठा संगीतकार झाला आहेस आणि मला त्याचा अतिशय अभिमान आहे. असा मुलगा लाभणं ही भाग्याची गोष्ट आहे. गुणवत्तेच्या कसोटीवर जर माझा मुलगा माझ्यापेक्षाही सरस ठरत असेल तर त्यापेक्षा मोठा आनंद नाही. एच डींचं पंचमदानवर आणि पंचमदानचं आपल्या पित्यावर खूप प्रेम होतं. मंडळी, मग पुढे आर डी बर्मन यांनी किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी यासारख्या अनेक गायकांकडून गाणी गाऊन घेतली. आर डी, किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा त्रिवेणी संगम तर चित्रपट रसिकांना खूप भावला, दीर्घकाळ आनंद देत राहिला. आर डींचं संगीत, आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा आवाज हा एका वेगळ्या कार्यक्रमाचा विषय आहे. ऐकूया आर डींनी संगीतबद्ध केलेलं आंधी या चित्रपटातलं एक सुंदर गीत. हे गीत गुलजार यांनी लिहिलेलं आहे. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं.

मंडळी, आरडींचे लता दिदींशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते बरं का. जरी आरडींनी आशाताईंशी लग्न केलं असलं तरी अनेक गोष्टींबाबत दिदींचा सल्ला आरडी आवर्जून घ्यायचे. त्यांचं मन मोकळं करण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे लता दिदी. लता दिदींसोबत त्यांनी जी गाणी केली त्या गाण्यांमध्ये एक वेगळी गोडी आहे. दिदींच्या आवाजात त्यांचं संगीत खुलतं. आरडींबरोबर त्यांनी गायलेल्या गाण्यांची संख्या तब्बल 331 आहे मंडळी. आणि प्रत्येकच गाणं सुंदर आहे. प्रत्येक गाण्याचं सौंदर्य वेगळं आहे. दिदींबरोबर हलका फुलका मूड असणारी, गंभीर मूड असणारी सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी केली. काही काही गाण्यांचं विशेष सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, सगळं नाही सांगता येणार. पण आपकी कसम मधलं जय जय शिवशंकर आपण जेव्हा ऐकतो तेव्हा नकळत आपल्याकडून ठेका धरला जातो. तर तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं हे गाणं आपल्याला अंतर्मुख करतं. कटी पतंग मधलं ना कोई उमंग है हे लता दिदींच्या आवाजातलं गाणं रसिकांच्या हृदयाला हात घालतं. बड़ा नटखट है रे हे गीत एक वेगळा सात्विक आनंद प्रदान करतं. आईची ममता या गाण्यामध्ये ओथंबून वाहते, काळजाला भिडते. आणि आंधी चित्रपटातली गाणी त्यांच्याबद्दल तर काय बोलावं, ती तर मास्टरपीस. तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं, तुम आ गए हो नूर आ गया है इस मोड से जाते है यासारखी सुंदर गाणी कोण विसरू शकेल. मंडळी, बहारों के सपने या चित्रपटातील क्या जानू सजन हे गाणं आणि त्या गाण्याचं सौंदर्य तर वर्णन करण्यापलीकडचं, ते फक्त ऐकावं. अशी किती आणि कोणती गाणी सांगायची. 1942 अ लव्ह स्टोरी हा आरडीने संगीत दिलेला शेवटचा चित्रपट. 1994 या अफाट प्रतिभा लाभलेल्या संगीतकाराचं हृदयविकारानं निधन झालं. पण जोपर्यंत चित्रपट संगीत आहे तोपर्यंत आरडी उर्फ पंचमदा रसिकांच्या हृदयावर राज्य करतच राहतील. मंडळी, आज थांबूया इथं. कार्यक्रमाचा समारोप करूया बहारों के सपने या चित्रपटातल्या गाण्यानं. क्या जानू सजन होती है क्या गम की शाम मजरू यांचं हे गीत. आणि आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: राजीव कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये आसमान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार अन्नू मलिक.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत आता ऐकणार आहोत. आराधना या चित्रपटामधलं संगीतकार सचिन देवबर्मन.
3: अच्छा, ये बात है तो तुम भी सुन लो, तैयार हो जाओ. जो जो सवाल मैं तुमसे करूंगा उसका जवाब सच सच देना. डन
4: डन
3: डन. अच्छा तो ये बताओ, बागों में बाहर है? मैंने पूछा बागों में बाहर है?
4: है.
3: गर्मियों की निहार है?

0: सोमवार है, आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है।
1: बरसात या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात, संगीतकार शंकर जयकिशन।

0: एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर नाशिक.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 एफएम. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: संपर्क 9920903990। तेव्हा कल्याण मध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात असद भूपाली यांचं गीत रूप तेरा मस्ताना या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात।

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत ऐकूयात. संगीतकार नौशाद आणि चित्रपट आहे अंदाज.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं गीत. असद भूपाली यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राजकोमल यांचं.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे. साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. संगीत दिलं आहे हंसराज भाई यांनी आणि चित्रपट दो आंखें.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत ऐकूया गुलाम बेगम बादशाह या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

उघडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे. साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8300160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

गाणी फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज,

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 9604178961 आणि गणेश सोमवंशी, 8300016508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे. साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

सुनो एक तराना, नया एक फसाना, कि आंगन में मेरे सवेरे सवेरे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला? विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: जलती है।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो,

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ.
1: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चिंतामण पोद्दार यांचं भक्तिगीत आता ऐकूयात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा। रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी.